श्रोते हो सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948, 21 मे 2026. पहाटेचे 5:50 आणि 37 सेकंद झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सभेची सुरुवात करूया मंगलसुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली आसावरी रागातली धून श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.

आकाशवाणी पुणे केंद्र, पहाटेचे 5:55 आणि 10 सेकंद झालेत. गिरवाणवाणी या कार्यक्रमात ऐकूया उदयन काळे यांच्या आवाजात श्रीमद शंकराचार्य रचित परापूजा स्तोत्र.

0: गिरवाणवाणी कार्यक्रमात उदयन काळे यांच्या आवाजात श्रीमद शंकराचार्य रचित परापूजा स्तोत्र श्रोते हो आपण ऐकलत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
2: आकाशवाणी
1: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
2: आकाशवाणी
1: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
2: आकाशवाणी.
0: आकाशवाणी पुणे केंद्र आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही भक्तिरचना होती शांता शेळके यांची. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतेहो, जन्माला आल्यापासून आपण सर्वजण सत्व, रज आणि तम या गुणांच्या कचाट्यात सापडतो. सत्वगुणाची झुळूक क्षणभर येते आणि पाहता पाहता विरूनही जाते. रजोगुण मनुष्याला भौतिक सुखात तर तमोगुण मनुष्याला वैषयिक सुखात रंजवतो. त्यामुळे कामक्रोधाच्या अधीन होऊन मनुष्याच्या गाठी असलेल्या पुण्याचा क्षय होतो आणि पापाची वाढ होते. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचे अधिष्ठाते ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अर्थात श्री दत्तप्रभू. त्यांच्या चरणी लीन होऊन या त्रिगुणाच्या पाशातून आपल्याला सोडविण्याची विनम्रपणे प्रार्थना करूया.

कमलसूत यांनी लिहिलेली ही भक्तिरचना गायली होती देवकी पंडित यांनी. संगीत होतं विलास पाटील यांचं. प्रभातवंदन कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kilohertz. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:17 आणि 30 सेकंद झालेत.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी।
1: आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिंतन या सदरात उषा साने यांचे विचार।

0: आज माणूस भौतिक सुखाच्या मागे धावतोय. मी आणि माझं या छोट्याशा जगात वावरताना अडीअडचणींच्या काळात होणारी मानसिक कुचंबणा, त्यातून येणारं वैफल्य आणि एकटेपण, या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हवा असतो मानसिक आधार. अशावेळी अध्यात्म आणि व्यवहार याची योग्य सांगड घालणाऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. आपली संस्कृती अध्यात्मावर आधारित असली तरी केवळ देवदेव करत बसणारी नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशा परमेश्वरावरील श्रद्धेचा विपर्यास करणाऱ्या मनोवृत्तीचा माणूस निष्क्रिय होतो. कौटुंबिक वाद किंवा भल्या बुऱ्या चर्चा यातून खूप काही अनुभव मिळत असतात. इथं गरज असते विवेकाची, विचारमंथनाची. यातून विचारांची व्याप्ती वाढते, वृत्ती स्वकेंद्रित न राहता व्यापक बनते. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा हा संसाराचा प्रवास. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र अशा पायऱ्या चढत चढत आपण ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे हे विश्वचे माझे घर या व्यापक वृत्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे असं सांगणारे संत तुकाराम किंवा साधू ऐसा चाहिये जैसे सूप सुभाय, सार सार को गही रहे थोथा देई उडाय, असं सांगणारे संत कबीर काय, असे अनेक संत ज्यांनी संसारी माणसाला आदर्शवत असे विचार सांगून ठेवलेत. तरुणांना मार्गदर्शन करणारं आणि प्रेरणा देणारं गीतेवरील केलेले भाष्य गीता रहस्य, या ग्रंथाच्या निमित्तानं होणारं चिंतन संशोधन हे लोकमान्य टिळकांसाठी आनंददायी होतं. ग्रंथ पूर्ण झाल्यावर प्रस्तावनेत ते लिहितात, हा ग्रंथ हातावेगळा होणार म्हणून वाईट वाटत असलं तरी हे विचार साधल्यास सव्याज नाहीपेक्षा जसंच्या तसं पुढील पिढीतील लोकांना देण्यासाठीच प्राप्त झाले असल्यामुळे वैदिक धर्मातील हा परिस उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत या कठोपनिषदातील मंत्रानं प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करतो. या धर्माचं स्वल्प आचरणही मोठ्या संकटातून सोडवतं असं खुद्द भगवंताचं निश्चयपूर्वक आश्वासन आहे. केल्याविना काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊनच तुम्ही मात्र करते व्हा. खरं कर्तव्य काय याचा तात्विक दृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून पूर्व वयातच गृहस्थाश्रमाचं किंवा संसाराचं हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणं शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकानं समजून घेतल्याखेरीज राहू नये.
1: उषा साने यांचे विचार चिंतन या सदरात श्रोते हो आपण ऐकलेत. आणि याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 6:30 वाजतायत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात जनावरांना होणाऱ्या उष्माघातावर घरगुती उपचार याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांचं वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुकसित मुजावर. 6:50 परिसर या सदरात जैवविविधता याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती सादरकर्त्या तेजा दुर्वे. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25

आयोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 1:30 आणि 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद या कार्यक्रमात रंगभूषाकार आणि वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विक्रांत मंडपे. 10:00 कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन. लेखन रुचा नामजोशी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू. 10:20 सुगम संगीत. काही स्थानिक निवेदनं प्रसारित करू. 10:25 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी गायलेला राग भूपाल तोडी. 11:30 विशेष गीतगंगा, या अंतर्गत सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा आज 8वा भाग. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.

दुपारी 12 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित वनिता मंडळ यामध्ये आरोग्य संवाद आत्मविश्वासाची पायवाट, जयश्री शिवळकर यांची मुलाखत, तसंच जागर आर्थिक साक्षरतेचा याअंतर्गत फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. 1 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40. दुपारी 1:45 आणि 2:45 नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. दरम्यान 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ओंकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं संगीत भजन.

आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात दहशतवाद विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आणि त्यानंतर करिअर मंत्र या मालिकेत IT मधील करिअर संधींविषयी डॉक्टर निर्मल मुंगळे यांची मुलाखत. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:30 कामगार सभा या अंतर्गत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित काव्यवाचन निवेदन स्मिता नामदे, सादरकर्ते नयन पवार. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. साडेसात वाजता माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात माती परीक्षण काळाची गरज याविषयी ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती तसंच शेळ्यांचे वाहतूक नियोजन याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी दिलेली माहिती, कृषीवाणी सदराचं पुन्हा प्रसारण आणि त्यानंतर बाजारभाव. 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करणार आहोत आणि प्रसारणात शेवटी 10:30 नादब्रह्म अंतर्गत पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी गायलेला राग चंद्रकंस. ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर 6:35 आणि 5 सेकंद झालेत. ऐकूयात दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज आहे 21 मे. या तारखेला घडलेल्या काही महत्वाच्या घटना अशा आहेत. वॉशिंग्टन DC इथं अमेरिकन रेडक्रॉसची स्थापना 1881 साली या दिवशी झाली. 21 मे 1991 या दिवशी

0: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्री पेरामबदूर इथं आत्मघातकी पथकानं हत्या केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेत ही घटना घडली. या घटनेच्या स्मरणार्थ आजचा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. 1992 चीननं 1000 किलोटन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातला सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे. 1994 साली या तारखेला 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुष्मिता सेननं मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.
1: द फर्स्ट रनर अप इज मिस कोलंबिया. दॅट मीन्स सुष्मिता सेन मिस इंडिया. यू आर द न्यू मिस युनिव्हर्स 1994. Congratulations, Miss India. Sushmita Sen, you are the new Miss Universe 1994. The stage is yours for the traditional walk as the new Miss Universe. Enjoy your moment.
0: 1996 सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर झाले. 2003 साली या तारखेला खोडत जिल्हा पुणे इथं उभारलेली जगातली सर्वात मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण राष्ट्राला अर्पण करण्यात आली. 21 मे हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत 1916 अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. कला समीक्षक आणि लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म 1928 साली या दिवशी झाला. 1931 हिंदी कवी लेखक आणि उपासकार शरद जोशी. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांचा जन्म 21 मे 1960 या दिवशी झाला. 1956 अभिनेता रवींद्र मंकणी यांचा जन्म. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती व्यक्तिमत्व ही आहेत 1471 इंग्लंडचा राजा हेनरी 6 याचं निधन. 1686 वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचं निधन. 1979 स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचं निधन. सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचं निधन 21 मे 2005 या दिवशी झालं.
2: एहसान तेरा हो गा मुझ पर.
0: मुनीमजी, पेइंग गेस्ट, जंगली, शागिर, शर्मिली असे अनेक लोकप्रिय चित्रपट

0: दिनविशेष आपण ऐकले. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा. हा बायको बरोबरच
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, 6:40 झालेत. कृषीवाणी सदरात ऐकूया. जनावरांना होणाऱ्या उष्माघातावर घरगुती उपचार याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आयुर्वेदिक उपचार या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. उन्हाळ्याचा कडाका वाढला की माणसांप्रमाणेच जनावरांनाही उष्णतेचा मोठा त्रास होतो. दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणं, चारा

0: कमी खाणं आणि अन्य आरोग्याच्या तक्रारीसुद्धा उद्भवू शकतात. या काळात जनावरांचं आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम व्यवस्थापनासह घरगुती आयुर्वेदिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. उन्हाळ्यातील तापमान, उष्णता यांच्यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी काही व्यवस्थापनाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, त्या आपण थोडक्यात जाणून घेऊ. पाण्याचं नियोजन. जनावरांना दिवसातून किमान 3 ते 4 वेळा स्वच्छ थंड पाणी पाजावं. पाण्याचे हौद सावलीत असावेत. निवारा. जनावरांचा गोठा हवेशीर असावा. छतावर गवत किंवा पाचट टाकलं तर उष्णता कमी लागते. दुपारी 12 ते 4 या वेळेत जनावरांना कडक उन्हात बाहेर काढू नये. आहाराची वेळ. दुपारी ऊन असताना जनावरे चारा खातात, त्यामुळे हिरवा चारा पहाटे किंवा रात्रीच्या वेळी द्यावा. स्वच्छता. जनावरांना दिवसातून किमान 2 वेळा थंड पाण्याने आंघोळ घालावी, त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धती आपण थोडक्यात जाणून घेऊ. जनावरांना उष्णतेचा त्रास होतो किंवा लू लागते, त्यावेळी काही नैसर्गिक उपाय करायला हवेत. जसं की शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 100 ते 150 ग्रॅम कोरफडीचा गर जनावरांना खाऊ घालावा, त्यामुळे शरीर थंड राहतं आणि पचन सुधारतं. गूळ आणि लिंबू पाणी. एका बादलीत पाण्यात थोडा गूळ किंवा 2 लिंबाचे रस टाकून पाजले तर जनावरांना त्वरित ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. जनावरं उष्णतेमुळे चारा कमी खात असतील तर 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम बडीशेप यांची पूड करून ती गुळासोबत दिली तर भूक वाढते. 5 ते 6 अमसूल पाण्यात भिजवून ते पाणी जर त्यांना पाजलं तर पित्त शमन होतं. थंडावा देणारे विशेष मिश्रण जर आपण दिलं, जसं की हनी पावडर, खडीसाकर आणि पाणी यांचं मिश्रण दिवसातून एकदा दिलं तर शरीराचा दाह कमी होतो. पायांची जळजळ थांबण्यासाठी गोठ्यामध्ये ओलं पोतं अंथरावं किंवा पायावर थंड पाणी टाकावं. दूध उत्पादन टिकवण्यासाठी आहारात 1/2 कप मोहरीचं तेल आणि सरकी पेंड वाढवावी. कीटक नियंत्रणासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करावा, जेणेकरून माशा आणि गोचिड्यांचा त्रास कमी होईल. जर जनावर खूप जास्त लाळ गाळत असेल, डोळे लाल झाले असतील किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तो उष्माघात असू शकतो. अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित पशुवैद्यकांशी संपर्क साधायला हवा. उष्माघाताची लक्षणं दिसत नसल्यास उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात जनावरांना जास्तीत जास्त हिरवा चारा आणि पुरेसं पाणी द्यावं हा सगळ्यात मोठा उपचार आहे. उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना उष्णतेचा त्रास झाला तर त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो, तर कामाच्या बैलांना वाढत्या तापमानामुळे थकवा आणि उष्माघाताचा धोका असतो. या दोन्हीसाठी विशेष व्यवस्थापनाची गरज असते. दुभत्या जनावरांच्या शरीराचं तापमान वाढलं की त्यांची पचनशक्ती मंदावते, परिणामी फॅट आणि दूध दोन्ही कमी होतं. उन्हाळ्यात जनावरांना 60 ते 70% हिरवा चारा आणि उरलेला कोरडा चारा द्यावा. पशुखाद्य देताना 10 ते 15 ग्रॅम मीठ आणि खनिज मिश्रण आवर्जून मिसळावं. दुपारच्या वेळी जास्त प्रथिने असलेलं खाद्य देणं टाळावं, कारण ते पचताना शरीरात अधिक उष्णता निर्माण होते.
1: जनावरांना होणाऱ्या उष्माघातावर घरगुती उपचार याविषयीची माहिती कृषीवाणी या सदरात श्रोतेहो आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राने प्रसारित केला. आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तूर्त 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्त्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतीये. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्यासोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीवसंरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं लाटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमेट चेंजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते. त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्यामध्ये समतोलता राहते. मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषधसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं. नाहीतरी क्लायमेट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा परड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही. आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो. पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
1: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी पंचराष्ट्र यात्रायाः पंचमं अंतिमं प्रचरणं सफलतया संपादितम्.

0: समोर स्टेशन रोड पुणे, फोन 88 84 94 22 22.
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
4: ऐकूया आजचा विचार. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झालीच पाहिजे याचं नाव आयुष्य नाही, तर प्रत्येक इच्छेशी झगडत पुढे जाणं याचं नाव आयुष्य आहे. आजचा विचार पुन्हा एकदा. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झालीच पाहिजे याचं नाव आयुष्य नाही, तर प्रत्येक इच्छेशी झगडत पुढे जाणं याचं नाव आयुष्य आहे. हा होता आजचा विचार. आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
5: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
6: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
5: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
6: काय अंदाज आला?
7: उन्हो ना
6: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

0: आमचे आजचे ठळक कार्यक्रम काही असे आहेत. 9:30 वाजता साध संवाद या कार्यक्रमात रंगभूषाकार आणि वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते आहेत विक्रांत मंडपे. 11:30 वाजता विशेष गीतगंगा या अंतर्गत सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा आज 8वा भाग. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. हे होते काही ठळक कार्यक्रम. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो कि नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत

इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यभेदी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया.

शक्ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर। 7:22 आणि 20 सेकंद झालेत। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
4: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आत्तापासून थोड्याच वेळात 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना.

0: सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतात आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत
2: नाही.
1: एक सर्वांनी समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडची विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
2: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
2: अच्छा.
1: तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
2: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
2: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
2: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा कसा पासा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या

0: आता सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणा येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिला, मग त्यांचे ते वाद सुरू झाले. आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली, त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडे ना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे एकचित्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला असं त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवंत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाही, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत, मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात, आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा
1: घेत. नक्कीच सर. सर, मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात, आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन, म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा, म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे, आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे, आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे, किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात, किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे, तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते, आणि तो तुम्हाला काहीतरी करून शिना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:40 मिनिटांनी.

आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, 7:40:20 झालेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं. दत्ता डावजेकर यांचं संगीतही त्यांचंच होतं आणि हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
4: मी तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं, म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
5: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है,
4: अरे रे रे, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
6: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
7: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
8: 101 उमा सदन.
0: जरूर ऐका कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन आज सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सध्या श्रोते हो आपण कार्यक्रम ऐकत आहात भावधार.

माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं. संगीतकार होते सुधीर फडके. यानंतर ऐकूया पी. सावळाराम यांनी लिहिलेली गीतरचना, संगीत वसंत प्रभू यांचं, गायिका आशा भोसले.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94 22 22.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

निर्मला गोगटे यांनी गायलेलं हे गीत होतं सूर्यकांत खांडेकर यांचं, संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करणार आहोत. तूर्त 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली ही शब्दरचना गायली होती पुष्पा पागधरे यांनी. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि आता भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया दिलराज कौर यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

0: दिलराज कौर यांनी गायलेलं हे गीत होतं उमाकांत काणेकर यांचं, संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 Hz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 9:25 झालेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, मराठी चित्रपट नाटक आणि दूरदर्शन क्षेत्रातले ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते रवींद्र मंकणी यांचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्यावर चित्रित असलेलं निवडुंग या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत. हे गीत गायलं आणि संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: निवडुंग या चित्रपटातलं हे गीत गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि ही शब्दरचना होती आरती प्रभू यांची. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: सचिन सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने.
3: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, जनजागृती पर एक निवेदन आता ऐका. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. जनजागृतीपर निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात बंदीवान मिया संसारी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

बंदीवान मिया संसारी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. शब्दरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. वेळ लक्षात घ्या, 9:16 आणि 20 सेकंद झालेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अंगार या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं हे गीत. गायलंय अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत दीपक पाटेकर यांचं.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं हे गीत होतं नाधोन महानोरेंचं. मुक्ता या चित्रपटासाठी संगीत होतं आनंद मोडक यांचं.

जयश्री शिवराम यांच्या मुख्य स्वरात हे गीत होतं तू तिथं मी या चित्रपटातलं. शब्दरचना होती विजय कुवळेकर यांची आणि संगीत होतं आनंद मोडक यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 9:30:22 झालेत. साध संवाद या कार्यक्रमात रंगभूषाकार आणि वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विक्रांत मंडपे. ऐकूया कार्यक्रम साध संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. साध संवादच्या आजच्या अंकात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलं आहे रंगभूषाकार वेशभूषाकार आणि केशभूषाकार आशिष देशपांडे याला. आशिष नमस्कार.
2: नमस्कार.
1: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. अलीकडे अनेक पारितोषिकांचे जे सोहळे असतात ना त्याच्यामध्ये तू आम्हाला दिसला आहेस आणि आशिषला हे पारितोषिक मिळालंय हे कौतुकही त्याचं वाटलेलं आहे. मुळात रंगभूषाकार म्हणून आपण काम करावं याची सुरुवात कशी झाली आणि कधी हे बी रुजलं?
2: सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की मी माझं जे शिक्षण झालं आहे ते अभिनव कला महाविद्यालयातनं आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समधनं झालेलं आहे. मी उपयोजित कला ज्यालाच इंग्लिशमध्ये अप्लाइड आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट्स असं म्हणतात तर ते त्याची मी डिग्री घेतली 4-5 वर्ष शिकून ते घेतलेलं आहे. आणि मुळे बाय एज्युकेशन मी चित्रकार असल्यामुळे रंगांचं ज्ञान मला अवगत होतं. रंग असतील किंवा टेक्स्चर असतील या सगळ्याविषयी मला तसं आधीपासून काय ज्ञान अवगत होतं किंवा ते शिकल्यानंतर अजून जास्त वृद्धिंगत झालं असं मी म्हणेन. त्यामुळे कलाकार म्हणून ज्या रंगांशी माझा रोजचा संबंध होता ते रंग कदाचित आता ह्या सगळ्या नवीन पद्धतीच्या कामामध्ये मी इम्प्लांट केले. सो माझी सुरुवात खरं तर कॉलेजमध्ये झाली कारण पुरुषोत्तम फिरोदिया आणि हे जे सगळे आपल्याकडे इंटर कॉलेजेस कॉम्पिटिशनची जी परंपरा आहे त्या परंपरेतनं मी त्याच्यात फेकलो गेलो आणि तिथे मी आता चांगला मुक्त संचार करतोय असं मला
1: फेकलो गेलो असं म्हणालं. फेकलो जाणं आणि पुढे त्यातला स्ट्रगल हा एका शब्दात तू आम्हाला
2: सांगितलं.
1: मूळचा कुठला तू?
2: सो माझं मूळ गाव पुण्यापासून 45 किलोमीटर असलेलं पुणे बँगलोर हायवेवरती शिरवळ नावाचं ऐतिहासिक गाव आहे आणि मला घरातनं खूप ऐतिहासिक वारसा पण आहे कारण आमचा जवळजवळ शिवकालीन 400-450 वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि

0: त्या वाड्यातली माझी 17वी पिढी आहे आणि तिथून अजून तो आमचा राहता वाडा आहे.
1: नाही
0: सो आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर मी शेतकरी कुटुंबात नेतो. माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा ते सगळे शेती करत होते. आमच्याकडे जवळजवळ 14-15 एकर आमची शिरवळला शेती आहे, अमराई आहे. तर माझं बालपण अत्यंत सुसंस्कारी, खूप वेल कल्चर्ड मी म्हणेन अशा कुटुंबातनं आणि पुन्हा शेतकरी कुटुंब असण्याची त्याची जोड, त्यामुळे सतत वेगवेगळ्या पद्धतीची माणसं, वेगवेगळ्या पद्धतीचे घरामध्ये होणारे सणवार, या सगळ्यामध्ये बालपण माझं, 10वीपर्यंत शिक्षण माझं शिरवळला झालेलं आहे. आणि त्यात शाळेचा खूप महत्वाचा मोठा वाटा आहे, कारण ती शाळा जी होती ती होती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेची, रयत शिक्षण संस्थेची, आदर्श विद्यालय शिरवळ. त्यामुळे कमवाणी शिका हे त्या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं. त्यामुळे ते कदाचित हळूहळू शाळेमध्ये ते रुजत गेलं आणि तिथून पुढचा माझा प्रवास सुरू झाला.
1: रंगांची ओळख कधी झाली?
0: रंगांची ओळख लहानपणापासून होती, कारण माझं ड्रॉइंग जन्मता, म्हणजे काय जन्मता, जेव्हा मला कळायला लागतं तेव्हापासून मी चित्र काढत होतो. आणि मग घरात बैल होते, माझे सगळे चित्र लहानपणी बैलांची असायची किंवा त्या त्या सणांची जवळ जाय, नागपंचमी असेल, म्हणजे आजूबाजूला जे घडायचं त्या सगळ्याचे छोटे छोटे चित्र मी काढत होतो. आणि रांगोळी अचानक आईकडे आजीकडे बघून रांगोळीचा हात माझा बसला, त्यामुळे रांगोळीतले रंग त्याच्याविषयी आकर्षण तयार झाले. मग ज्या शाळेमध्ये आपल्या हे परीक्षा असतात की इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी, या दोन्ही या परीक्षांना मी आपसुकच बसलो गेलो. त्यामुळे माझं चित्रकलेतलं माझं सगळं जे आकर्षण ते शाळेपासून आहे आणि ते मला लहानपणापासून माझ्यामध्ये ते होत.
1: पण हे रंग आपल्याला रंगभूषेसाठी वापरता येतील याचा साक्षात्कार कधी झाला?
0: याचा साक्षात्कार एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. मी आणि माझा एक मित्र आहे कॉलेजमधला, अभिनव मधला, त्याची कॅलिग्राफी खूप सुंदर आहे, तो अप्रतिम कॅलिग्राफी करतो. सो आम्ही दोघं जण एकदा बालगंधर्वला का भरतनाट्य मंदिरला नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो, फिरोद्या पुरुषोत्तमचेच कुठले तरी असतील, आणि तिथे भावे काका होते, भावे काका प्रभाकर भावे, तर ते तिथे मागे मेकअप करत असताना मी ग्रीन रूम मध्ये जनरल बघायला गेलो की काय असतं बघूयात, कारण अगदीच मी पुण्यात नौखा होतो, शिरवळ सोडून जस्ट पुण्यात आलो होतो. सो त्याच्याबरोबर मी तिथे गेलो असताना ते तिथे मेकअप करत असताना मला असं आलं की मला हे कदाचित जमेल, आपण हे करून बघूयात का. म्हणून मी जवळजवळ 2-3 महिने भाविकांच्या मागे तगादा लावला की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, मला थोडं शिकवा, मला थोडं शिकवा. आणि मग त्यांनी 1-2 कथक आणि भरतनाट्यमच्या ज्या गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असतात त्यांनी मला तिथे असिस्ट करायला म्हणून बोललो. सो पहिला माझा जो काय मी म्हणेन की ब्रेक होता तो भाविकाकांकडे होता आणि मग त्यांनी मला शिकवलं. त्याच्यानंतर चितळे काका म्हणून जे भरतनाट्य संशोधन मंडळाचे बरेच वर्ष मेकअप मन होते, त्यांच्याबरोबर मी काही काळ शाळेचे गॅदरिंग आणि अशी कामं केली.
1: बरं, आणि तिथून ही रंगांची सोबत सुरू झाली. सध्या तू करत असलेली नाटकं कुठली तेही आमच्या श्रोत्यांना?
0: आत्ता एक नवीनच व्यावसायिक नाटक, त्याचे खूप प्रयोग सुरू आहेत, करुणाष्टके, ज्याच्यासाठी मला मेटा अवॉर्ड, जो बऱ्यापैकी महत्वाचा आणि खूप मोठा अवॉर्ड मानला जातो, त्याच्यासाठी तो मला मिळाला. सो करुणाष्टके सुरू आहे. ठकीशी संवाद नावाचं नाटक आहे जे अनुपम बर्वेने दिग्दर्शित केले आणि सत्य शाळेकरांचं लिखित ते नाटक आहे.
1: गिरीजा गोडबोले
0: सूरतही. पर्णपेठेनी आत्ता एक नाटक डिरेक्ट केलंय, समथिंग लाईक ट्रूथ नावाचं, जे हिंदी इंग्लिश नाटक आहे आणि त्याच्या लेखिका शांता गोखले आहेत. सो ते नाटक सुरू आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला खा म्हणून विभावरी देशपांडेनी डिरेक्ट केलेलं आणि लिहिलेलं नाटक आहे, जे मानसरंगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधून ते नाटक येतं आणि त्याचे आता प्रयोग बऱ्यापैकी सुरू आहेत. महानिर्वाणचे आम्ही मधूनमधून प्रयोग करतो, कारण आमचा तो आवडीचा आणि खूप महत्वाचा विषय असल्यामुळे आम्हाला ते अजून त्याचे प्रयोग करणं आवडतं. बाकी बारीक सारीक कामं सुरूच असतात.
1: बरं, रंगभूषाकार, वेशभूषाकार आणि केशभूषाकार या तिन्ही भूमिका निभावताना नाटक समजून घेणं, नाटकातल्या व्यक्तिरेखा समजून घेणं हे तुला किती महत्वाचं वाटतं?
0: कुठलंही काम माझ्याकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा त्याची स्क्रिप्ट काय आहे ते आधी जाणून घेतो, वाचतो, त्याच्यावर चर्चा करतो. याचं कारण सगळ्या दिग्दर्शकाला किंवा त्यातल्या पात्रांना ज्या प्रकारे महत्व दिलं गेलं पाहिजे, ज्या प्रकारे त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यासाठी माझाही अभ्यास तितकाच महत्वाचा आहे. अदरवाईज ते तुम्हाला त्यापर्यंत रिलेट नाही करणार किंवा ते तुम्हाला कनेक्ट नाही करणार. त्यामुळे कुठल्याही नाटकाचं काम आल्यानंतर त्याची संहिता माझ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची असते. ते मी स्वतः वाचतो, दिग्दर्शक आणि इतर टीमबरोबर आमचं कोलॅबरेशन होतं, आम्ही चर्चा करतो, त्याच्यातनं ज्या काही मुद्दे निघतात त्या सगळ्यावर चर्चा होते आणि मग माझं काम खरं तर नंतर सुरू होतं. एक गोष्ट महत्वाची असते की तुमचा रियाज लागतो, म्हणजे तुम्ही आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या परिस्थितीला काय पद्धतीनं बघता, तुम्ही त्याला किती 100% रिलेट करू शकता, तुम्ही त्याला किती भिडता आणि ते तुम्हाला परत किती भिडतं, याच्यावरती मला असं वाटतं की ते काम खूप पक्कं आणि अजून चांगलं होत जातं.
1: नुसता हा रंगरेषांचा खेळ नाही,
0: अजिबातच नाही,
1: त्याच्या मागे डोक्याचा आणि भोवताल समजून घेण्याचा फार
0: आणि समाजभान सगळ्यात महत्वाचं. म्हणजे
1: वेशभूषा करताना एखाद्या नाटकाची त्या काळाचं महत्व तू कसं जाणून घेतोस?
0: सगळ्यात छान म्हणत होते, कारण की मी खेडेगावात वाढलेलो मुलगा आहे, त्यामुळे तिथल्या सगळ्या जीवनशैलीचा, तिकडल्या सगळ्या पद्धतीचा त्याच्यात मला खूप महत्वाचा

0: जेव्हा आटा आणि त्याचं मदत पण होते, कारण की त्या प्रकारचं जगणं मी काही काळ जगलेलो आणि आत्ता अचानक शहरात आल्यानंतर शहरी जे काही वातावरण आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा अभ्यास, मग त्याच्या संदर्भातली सगळी पुस्तकं, काही त्या तशा प्रकारच्या व्यक्तिरेखा असली किंवा तसं आयुष्य जगलेले काही माणसं आपल्या आजूबाजूला, त्यांच्याशी संवाद करता येईल का, त्यांना जाऊन भेटणं, किंवा काही फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत का, त्याच्या पद्धतीत साहित्यामधलं काही अवेलेबल आहे का, ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्याच्यातनं पुन्हा तुमची क्रिएटिव्हिटी ते अजून एन्हान्स करण्यासाठी काय वापरता येईल, म्हणजे ते आजच्या काळाला अजून कसं रिलेट होईल यासाठीचे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात.
1: वस्त्र परंपरा शिकणं हे किती महत्वाचं आहे या सगळ्या ह्याच्यात?
0: खरं तर खूप महत्वाचं आहे, कारण वस्त्र परंपरेने गोष्टी काळ जसा बदलत गेला तसं वस्त्रांमधलं टेक्स्चर, त्याच्यातलं टेक्स्टाईल, ते किती भक्कम होत गेलं किंवा त्याच्यामधले काय काय वेगळे पद्धतीनं ते म्हणून इव्हॉल्व्ह होत गेलं, त्याच्यातले काय काय विविध पद्धतीने ते अजून जास्त एन्हान्स पण होत गेलं, ह्या सगळ्याचा खरं तर खूप फायदा होतो. आणि ती वस्त्र परंपरा शिकली पाहिजे किंवा ती त्या पद्धतीकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे असं मला वाटतं.
1: हा अभ्यास सगळा तू केलास, पण त्याचा स्वीकार समोर न व्हायला पाहिजे ना, म्हणजे नाटक करणाऱ्या माणसाने ही गोष्ट स्वीकारली पाहिजे किंवा तो अभ्यास त्यांनीही स्वीकारला पाहिजे. तुझा काय अनुभव आहे आतापर्यंत?
0: एकतर तुम्ही ऑप्शन किंवा काम ज्या पद्धतीनं करता त्या कामाला जर तुम्ही 100% वाहून दिलं तर समोरचा माणूस आपोआपच तुम्हाला त्या प्रकारे सरेंडर करतो किंवा तो तुम्हाला तेवढा तुमच्यावर विश्वास ठेवून काम पुढे जातं. त्यामुळे त्यातली तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा विचार, तुमचा अभ्यास हा तुम्ही जर तुमच्या कलेमधनं और तुमच्या कामातनं दाखवून देऊ शकलात तर समोरचा कुठलाही माणूस किंवा कुठलाही दिग्दर्शक खरंतर ट्रस्टवर्दी तुमच्यावरती होऊ शकतो असा तरी म्हणजे माझा अनुभव आहे. मला अजून तसे अनुभव आलेले नाही आहेत की
1: नाटक सादर करताना जशी शैली महत्वाची असेल, कुठल्या शैलीनी हे नाटक सादर होते हा विचार रंगभूषेमध्ये पण डोकावतो का?
0: हो, म्हणजे आता काही मायथोलॉजिकल जे आपल्याकडे नाटकं होती त्याच्यामधली रंगभूषा वापरली जाणारे जे रंग होते किंवा त्याचा जो प्रोडक्ट असतील ते पूर्णपणे वेगळे. एक महत्वाचं उदाहरण मी असं की महानिर्वाण जे नाटक आहे आळेकरांचं ते माझ्या जन्माच्या खूप आधीच आहे, म्हणजे मला ते माहीत असायचं कारण नाहीये. पण त्यातला जो नाटकाचा जो मूळ गाभा आहे, जो विषय आहे, तो विषय मी लहानपणी जवळून बघितल्यामुळे आळेकरांनी बसवलेलं त्या काळातलं नाटक आणि आत्ता पुन्हा आळेकर 2020 नंतर नाटक ते जेव्हा बसवतात तर माझ्यासाठी ती गोष्ट खूप पर्वणीची असते. याचं कारण असं की मी ते जगलेलं नाही पण मी ते पाहिलेलं आहे. त्यामुळे महानिर्वाणमधली पात्र पुन्हा रंगवताना मी माझ्या सगळ्या शिरवळच्या आजूबाजूच्या माणसांना डोळ्यासमोर आणून त्यांचे रेफरन्सेस डोळ्यासमोर आणून आत्ता जी महानिर्वाणमधली पात्र आहेत ती मी स्वतः तयार केलेली आणि जी माझ्याच आजूबाजूची माणसं मी ज्यांना लहानपणापासून बघितलेलं आहे, जे आता काही त्यातली काही आहेत काही नाही आहेत पण ती पात्र म्हणून माझ्यासाठी तशी उभी राहतात.
1: प्रत्येक पात्राची वेशभूषा रंगभूषा वेगळी आणि ते वेगळं भासणं हेही तुझं तुला क्रेडिट द्यायला हवं या गोष्टीचं की एवढ्या समूहामध्ये प्रत्येक माणूस वेगळा दिसणं ही फार म्हणजे मला फार कमाल गोष्ट वाटली होती की हे कौशल्य इथे दिसतं. आजकालच्या काळात मेकअपचा किंवा एकंदरच वेशभूषेचा जास्त गांभीर्याने विचार होतो का असं तू मानशील का?
0: रंगभूषा आणि वेशभूषाचा सगळा पूर्णपणे पॅटर्न बदललेला आहे. आता लोकांना खूप जास्त त्यातलं कंटेम्पररी किंवा अति स्टाईलाइज गोष्टी असणं, त्यातला साधेपणा कमी झालाय आणि त्यातलं स्टाईलाइज असणं वाढत गेलंय. त्यामुळे साधेपणाची जी जोड बघताना पूर्वी असायची ती आता तितकी तशी राहिलेली नाहीये असं मला पर्सनली वाटतं. कारण मी अजूनही रिअलिस्टिकली काम करतो, मला असं वाटतं की अननेसेसरी खूप एक्झॅजरेट करायची गरज नाही, त्याचा समतोल आपण साधला पाहिजे. त्याचं असणं अस्तित्व जे काही आहे ते तितकंच रिअलिस्टिकली आणि भिडणारं असलं पाहिजे असं मला वाटतं. तर माझा प्रयत्न तरी तसा जुनं जुनं ते जुनं ठेवण्यासारखं आहे पण त्याला थोडा तरी काहीतरी आत्ताच्या काळाचा त्याला टच असावा असं मला वाटतं.
1: बरोबर, तू फार महत्वाचा शब्द वापरलास की ते साधं असणं. तर अनेकदा साधं असण्यात पण आपल्याला हवी ती गोष्ट साध्य होत असे आणि त्याला आता तुम्ही फार मोठं वलय दिलंय का असं मला विचारावं असं वाटेल तुला.
0: म्हणजे मी ते मान्य करेन की त्याला अननेसेसरी साधेपणाला थोडं नाकारून त्याला म्हणाला तसं की त्याला खूप मोठं आणि महत्वाचं वलय देऊन ठेवलेलं आहे. पण त्याची म्हणते की काळाची गरज नक्की काय आहे आणि किती आहे याचं मोजमाप ऍज अ कलाकार म्हणून आपण पण ठेवलं पाहिजे आणि ते तुम्ही ठेवलेलं जे मोजमाप आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार समोरच्या माणसाला तुम्हाला ते कन्व्हिन्स पण करता आलं पाहिजे आणि तेवढा ट्रस्ट जर तुमचा तुमच्यावर असेल तर समोरचाही कदाचित तुमच्यावर ठेवतो, असा तरी माझा आतापर्यंतचा अनुभव आहे.
1: कारण शेवटी असं आहे ना की नटाचं दिसणं हे त्याच्या भूमिकेवर हवी होता कामाने ना, म्हणजे केवळ दिसणं म्हणजे ती भूमिका नव्हे, तर हा बॅलन्सही सांभाळावा लागतो का?
0: हो, 100% सांगावा लागतो. कारण बऱ्याचदा असतं की नटांच्या किंवा इतर अशा प्रकारच्या कुठल्याही काम करणाऱ्या स्टेजवरती कॅमेऱ्यावर त्यांचं

0: ते सुंदर दिसणंही सतत आत्ता काळाची गरज झालीय. तर माझं असं म्हणतं की तुम्ही सुंदर आहातच, तर त्याच्यात एनहान्स काय करायचं आणि कमी काय करायचं. म्हणजे माझ्यासाठी रंगभूषेची व्याख्या अशी आहे की मेकअप मी का करतो किंवा तो कशा प्रयत्न करायला पाहिजे की तुमच्या सौंदर्यातलं जे जी गोष्ट मला हवी आहे ती अजून एनहान्स करणे आणि जी गोष्ट मला नको आहे ती आपण मेकअपने दाबू शकतो, हे माझ्यासाठी रंगभूषेची व्याख्या आहे.
1: आणि नको आहे ते दाबणं हे जास्त महत्वाचं आहे ना.
0: हो, 100%.
1: थोडं याच्याबद्दल बोल ना.
0: म्हणजे मला असं वाटतं की एखादी गोष्ट तुम्हाला कोणाचं तरी बघून तुम्हाला ती करावीशी वाटते, त्यासाठी तुमचं असणं, म्हणजे तुम्ही कसे दिसता आहात, तुमचं बॉडी स्ट्रक्चर काय आहे, तुमचं स्किन टोन काय आहे, तुमचं स्किन टाईप काय आहे, तुमच्या केसांची रचना काय आहे, केसांचं टेक्स्चर काय आहे, तर एखादा रेफरन्स तुम्हाला आवडलाय म्हणून तो तुमच्यावर 100% तसा दिसेल आणि तो केलाच पाहिजे असा अट्टहास नसावा. तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःला स्वतःकडे बघता त्याच्यामध्ये अजून छान गोष्टी काय ऍड करू शकतो आणि ज्या असं वाटतं की ज्या थोड्या नाहीयेत चांगल्या तर त्या आपण काय पद्धतीनं सबड्यूट किंवा त्या दाबू शकतो हा त्यातला साधा खेळ आहे. पण आत्ताचा काळ असेल की मला कुठल्या तरी एका नटीसारखं दिसायचंय, पण त्या नटीसारखं आपण आहोत का इन कुठल्या पद्धतीने, की तुमचं म्हणजे तुमचे फीचर्स तसे आहेत का, तुमचं स्किन टाईप तसं आहे का, तर ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे माझं तुम्ही वाईट दिसताय म्हणून मेकअप करा असं माझं कोणाविषयी काही वाईट मत नाहीये, पण आपण स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करणं आणि तुमच्या असलेल्या सौंदर्यामध्ये मेकअप रंगभूषेने वेशभूषेने गोष्टी ऍड ऑन करणं हे मला असं वाटतं खूप
1: बरोबर. आणि केवळ सुंदर असणं म्हणजे असणं असं नसतं त्याच्यामुळे. मला एक तुला प्रश्न विचारायला आवडेल की उदाहरणार्थ मामुट्टी हा नट आपल्याला म्हणते, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका केली होती,
0: बरोबर,
1: त्यावेळी ज्या पद्धतीचा मेकअप केला गेला असेल तर त्याच्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. आणि आता VFX चा जमाना आहे, त्याच्यामध्ये आता या गोष्टींचं महत्व वाढलं आहे का, काय कसं सांगशील?
0: मोठीविषयी बोलायचं तर तो पूर्णपणे प्रोस्थेटिक मेकअप आहे, म्हणजे पूर्णपणे तुमच्या आहे त्या चेहऱ्यावरती मोल्ड टाकून त्याच्या पद्धतीसारखा दुसरा चेहरा, लॅटेक्स नावाचं जे मेकअप लेक प्रोडक्ट आहे जे रबराचं असतं, तर त्याच्यापासून प्रॉपर चेहऱ्याच्या वेगवेगळ्या एरियाचे फेशियल मोल्ड्स केले जातात आणि त्या मोल्डनुसार स्पेसिफिक गमनी तो जे मोल्ड आहे ते आर्टिफिशियल तुम्हाला चिटकत आणि तुम्हाला तो त्या प्रकारचा पूर्ण लुक तसाही येतो. खूप वेळाचं काम आहे आणि त्यांनी येणारा जो फील आहे तो खूप रिअलिस्टिक आहे, त्याच्यामागे खूप काळाची मेहनत आहे, कारण की जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 तास तो मेकअप करायला तशा प्रकारचे मेकअप करायला लागतात. मग त्याच्यामध्ये पेशन्स मला त्या नटाचं किंवा त्या कलाकाराचं वाटतं की एवढा वेळ बसून एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी हे डेडिकेशन असणं, रोज करणं, आणि त्यातल्या मेकअप आर्टिस्टचं किंवा त्या सगळ्या टीमचं पण कौतुक की ते तितकं स्पेसिफिकली टू डेट आणि अप टू असणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. सो त्यामुळे तो जो लुक अचीव झालेला आपला जे एकदम मोठी आपल्याला हे वाटतो तर त्याचा तो भाग आहे असं मला वाटतं की त्यामुळे प्रॉस्थेटिक मेकअप आम्ही त्याला म्हणतो किंवा स्पेशल इफेक्ट मेकअप असं म्हणतो, तर त्याचं तंत्रज्ञान आता खूप पुढे गेलेलं आहे, ते बऱ्यापैकी खूप रिअलिस्टिकली त्याच्याकडे बघितलं जातं आणि अजूनही आपल्याकडे त्या प्रकारचं काम करण्यासाठीची माणसं आणि ते ऍक्च्युली आता वाढत पण गेलेलं आहे, म्हणजे रिअलिस्टिकली ते करण्यामागे अजून जास्त लोकांचा इंटरेस्ट तयार होत चाललेला आहे, कारण पूर्णपणे व्यक्तिरेखा बदलणं एखाद्या माणसाला त्याच्या स्वतःची म्हणजे काय प्रवेश म्हणतो मी त्याला, की परकाय प्रवेश करायला लागणं एका रंगभूषाकाराच्या हातून ते घडणं ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे.
1: तू असा प्रयत्न केलायस कधी?
0: मी माझं त्याच्यातलं तेवढं मोठं काम नाहीये, पण माझं त्याच्या अलीकडचं काम आहे की म्हणजे जखमा करणं किंवा मी असं महानिर्वाण मधलं स्पेशली काही गोष्टी आहेत, किंवा मी आपली अमृता शिरगिलवरती एक नाटक केलं होतं, त्या नाटकासाठी रुचा आपटे त्यात अमृता शिरगिलचं काम, कारण तिला 360 कारण रुचा इन पर्सन तसे दिसत नाही पण तिच्या म्हणजे तिच्या आयब्रोजवरती आम्ही जवळजवळ 8 दिवस काम केलेलं होतं, चीन वरती काम केलं होतं की काय काय पद्धतीनं तिचा चेहरा अमृता शिरगिलच्या जवळ जाईल. सो तो माझा जवळजवळ 1-1.5 महिन्याचा तो मोठा प्रवास होता त्या कॅरेक्टरला, कारण अमृता शिरगिल मी कलाकार असल्यामुळे माझ्या ती अगदी जवळची होती, कारण तिच्याविषयी मला कॉलेजमध्ये शिकवलेलं होतं. सो मला ती खूप तेव्हा महत्वाची गोष्ट वाटली होती की एखाद्या व्यक्तीला तिचं स्वतःचं अस्तित्व ठेवून तिला दुसऱ्या व्यक्तिमत्वाशी जोडणं हे खूप चॅलेंजिंग काम आहे आणि ते खूप पॅशन लाईक म्हणजे पॅशन असलं पाहिजे ते कोणाचं तरी असं ते आहे.
1: आजकाल हे सगळं गांभीर्याने घेतलं जातं, म्हणजे हा व्यवसायच गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे, पण याच्यासाठीचं पुरेसं प्रशिक्षण त्याच्या सुविधा भारतामध्ये आहेत का, आणि तू काही असा प्रयत्न केलायस का शिक्षण घेण्यास?
0: मी खरं तर मेकअप नाटक किंवा ह्या प्रकारचा मेकअप मी कुणाचकडे शिकलेलो नाहीये, म्हणजे भाविकांकडे मी फक्त थोडा काळ गेलो, त्याच्यानंतर मी माझं स्किल्स याचं त्या कारण ह्या गोष्टी

0: माझं विशेष आहे की मी जर कोणाबरोबर काम केलं असतं तर कदाचित त्या व्यक्तीचं पद्धत शैली मी ॲडॉप्ट केली असते, आणि मला असं की माझी एक स्वतःची शैली तयार करण्यामध्ये मला इंटरेस्ट होता, आणि त्यामुळे ते माझा शोध मी घेत गेलो आणि ते काम करत गेलो. भारतामध्ये तशा प्रकारातले इन्स्टिट्यूट फार कमी आहेत, आणि मला पर्सनली मला ते माहीत नाहीत, कारण की अशा प्रकारचं शिक्षण बऱ्याचदा असिस्ट करत करतच पुढची
1: अच्छा
0: पिढी शिकत गेलेली आहे.
1: बर
0: भारताबाहेर ह्याचे भरपूर इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे अगदी प्रॉस्थेटिक जे आपण आत्ता म्हणालो त्याचं भारताबाहेर, त्याचं लंडनला आहे, US आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, त्याचे भारताबाहेर दुबई आहे, सिंगापूर आहे, ते बऱ्यापैकी त्याचं मोठं शिक्षण आणि हे सगळं होत असतं.
1: आणि VFX आता त्याच्यामध्ये काय होतं?
0: मला मध्ये असं वाटलं होतं की VFX आल्यामुळे कदाचित आमचं महत्त्व कमी होईल का, पण असं अजून तरी
1: प्रत्येक
0: झालेलं
1: व्यवसायाला
0: नाही.
1: ही भीती
0: भीती
1: असतेच नवीन
0: असते,
1: तंत्रज्ञान
0: हां,
1: आल्यावर.
0: त्याच्यामुळे काय होतं की आपण पण मग अपग्रेड होतो ना, म्हणजे आपल्याला पण एक गोष्ट नवीन शिकण्यासाठीची एक संधी मिळते, की एखादी गोष्ट जर जुनी होत गेली तर नव्यानं आपण काय शिकू शकतो यासाठी आपलाही एक वेळ त्याच्यात व्यस्त होत जातो. सो VFX मुळे मला मध्ये असं वाटलं होतं की आता AIचाच काय मी म्हणून की कल्चर आहे. सो AIमध्ये थोडी आम्हाला अजून त्याचा अंदाज आलेला नाही की ते AI कुठपर्यंत एक्सटेंड होणार आहे, पण जोपर्यंत अजून आम्ही काम करू तोपर्यंत आमचा त्याच्या नाटक तर AI आणि VFX काही होऊ शकत नाही. नाटक तशा प्रकारे ते जिवंत राहील, ते रिअलिस्टिक बघण्याचं, जिवंतपणे जाऊन बघण्याचं माध्यम आहे,
1: जाऊन
0: तिथे
1: बघण्याचं माध्यम आहे, घरी बसून
0: घरी
1: ते
0: बसून
1: बघता येत
0: नाही नाही
1: नाही,
0: नाही
1: कष्ट करावे लागतात
0: करेक्ट
1: बघायला
0: करेक्ट.
1: जायला. येस. चित्रपट किंवा मालिका याचा मेकअप आणि नाटकाचा मेकअप याच्यात काय फरक असतो?
0: एक तर नाटक जिथून सुरू झालं, पुण्यवती मंदिरामध्ये किंवा अशा प्रकारच्या राजांच्या दरबारात होते, म्हणजे तिथे लाइट सगळ्या मशाली किंवा नॅचरल काय त्याचे स्रोत असून ते वापरायला, त्याचा तसा प्रकारे तिथे परफॉर्मन्सेस व्हायचे. त्यामुळे पूर्वीचे जे मेकअप तुम्ही म्हणाल तर पिरियडिक जे नाटक आहे त्यांचे मेकअप खूप जास्त हेवी आणि खूप खूप लेअर असलेले, खूप भडक रंग असलेले असायचे,
1: दशावतार असं
0: दशावतार
1: म्हणावं
0: किंवा अगदी
1: किंवा
0: साऊथ
1: साऊथकडचे.
0: कडचे सगळे जे आहेत ते, किंवा कथक भरतनाट्यमचे पण अजून तसे मेकअप ते खूप हेवी आहेत. तर आता चित्रपटामध्ये असं काही कॅमेरामध्ये एवढी सगळी प्रगती झाली आहे, त्यामुळे तुमच्या कॅमेऱ्यावरती इतकी बारीक आणि बारीक गोष्ट लगेचच, म्हणजे एखादी गोष्ट वाईट झाली असेल तर आपल्याला ते पटकन कळते, चांगली झाली
1: मोठी
0: असेल
1: दिसते ती.
0: मोठी दिसते, सटल असेल तर आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. तर नाटकातला मेकअपचा आणि चित्रपटाचा मेकअपचा म्हणजे खूप जमीन आसमानातला फरक आहे, कारण की रिअलिस्टिकली बघताना ती पात्र वेगळ्या प्रकारे वागतात, आणि कॅमेऱ्यासमोर जेव्हा आपण ती बघतो तेव्हा ती कुठल्या तरी वेगळ्या स्पेसमध्ये घडणारी गोष्ट आहे असं आपल्याला वाटत असतं. नाटकात तसं नाही आहे, कारण नाटक आपण प्रत्यक्ष बघत असल्यामुळे ते भिडतं किंवा जास्त
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला जज करू शकता. स्क्रीनवरती त्या गोष्टींचा थोडा एक मध्ये काय म्हणत की थीन लाईन असते, त्यामुळे तुम्ही तितकं पटकन त्या बाबतीमध्ये कम्पेअर करू शकत नाही असं मला वाटतं.
1: त्याच्यात फरक आहे.
0: फरक आहे, भरपूर फरक आहे.
1: दशावताराचा उल्लेख केला आपण किंवा दक्षिणेकडचे अनेक नृत्य प्रकार, त्याच्यामधला मेकअप तू कधी करण्याचा प्रयत्न केला आहेस का किंवा जवळून पाहिला आहेस का तू?
0: मी भरतनाट्यमचे म्हणजे अरंगेत्रमचे भरपूर सारे शोज केलेले आहेत, मग त्यातला आणि त्यातले की पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधलं होणारं भरतनाट्यम आणि साऊथकडचं भरतनाट्यम, या दोन्हीमध्ये सुद्धा
1: फरक आहे.
0: मेकअपचा खूप फरक आहे, शैलींचा फरक आहे. त्यामुळे मी केलेला आहे, म्हणजे मी साऊथमधल्या बऱ्यापैकी मी कुचीपुडी डान्ससाठी मेकअप भरतनाट्यम आहे, त्याच्यानंतर कथकचा तर नॉर्थ कन्नड त्याचा मी केला आहे, दशावताराचा मी नाटकात असताना त्याच्यासाठी काम केलं आहे, तो रिसर्च करून मी त्याच्यासाठी दशावतारासाठी सुद्धा ती पात्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: आणि दशावतारासाठी वापरले जाणारे रंग पूर्वीच्या काळी नॅचरल कलर्स असत का?
0: हो. इवन साऊथमध्ये अजून सुद्धा जेव्हा की कुठले भरतनाट्यम डान्सर त्यांच्याकडे सुद्धा नॅचरल कलर वापरायची अजून एक पद्धत आहे.
1: अच्छा बरं. तुझं आत्ताची जी नाटकं चालू आहे त्यातलं करुणाष्टक हे जे नाटक आहे त्याच्यामध्ये 5-6 स्त्री पात्र आहेत,
0: करेक्ट,
1: त्यांच्या वेशभूषेचा विचार तू कसा केलास?
0: एक तर ते नाटक 1890 म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळातलं ते
1: कालखंडातलं.
0: नाटक आहे, आणि माझ्या आजूबाजूला जेव्हा अशा प्रकारातल्या एक ते नाटक आपल्याकडे ज्या मुंडन करण्याची जी पद्धत होती, विधवा स्त्री जी अलवणाची केशवपनाचं जी पद्धत होती, त्या पद्धतीवरती ती त्याच्यावरती ते नाटक आहे. त्यामुळे लहानपणी कोणाकोणाकडनं तरी त्या स्त्रियांविषयी माझ्या घरातनं मी त्या बायकांविषयी ऐकलेलं होतं. तर कारण आत्ता आपल्याला म्हणलं की अलवण म्हणलं की फक्त एक लाल रंग असा आपल्या डोळ्यासमोर येतो, त्याच्यामध्ये मी त्या व्यक्तिमत्वांचा, कारण त्याच्या जवळ 6 जणी अलवणातल्या आहेत, केशवपन केल्या बायका आहेत, त्या प्रत्येकीची कथा वेगळी आहे, त्या प्रत्येकीचा एज ग्रुप वेगळा आहे, त्या प्रत्येकीचं वय वेगळं आहे, त्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतात. मला असेल की त्यांच्यातलं वेगळेपण काढण्यासाठी आपण काय करू शकतो, तर मी त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा आधी
1: अभ्यास
0: बॅकग्राऊंड
1: केला.
0: काय, अभ्यास काय आहे, जे प्राजक्तने लिहिले त्याच्याशी बराच वेळ डिस्कशन झालं, गीतांजली त्यात काम करते, पर्ण काम

0: करते आहे, कल्याणीमुळे आहे, किरण आहे, कितकी सराफ आहे, त्याच्यानंतर माधुरी म्हणून एक ॲक्टर आहे, त्याच्यानंतर प्रतीक्षा खास्ते, या सगळ्याजणींचा एक एक मला कॅरेक्टरचा आणि त्यांनी स्वतःनी त्या पात्रांसाठी काय केला विचार आहे त्या सगळ्यातनं, त्यामुळे प्रत्येकीचं अलवण हे वेगवेगळ्या रेडमधल्याच वेगळ्यावेगळ्या शेड्समध्ये मी तयार ते डाय करून घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येकीचा लाल रंग जरी अलवण असलं त्याचा प्रत्येकीचा रंग वेगळा आहे, प्रत्येकीचं स्वतःचं असणं वेगळं आहे, प्रत्येकीची दुःख वेगळी आहेत, प्रत्येकीचं जगणं वेगळं आहे. तर त्या प्रत्येकीच्या जगण्याला आपण न्याय काय देऊ शकतो, प्रत्येकीने आपापल्या पद्धतीनं तो त्या रंगाचा चॉईस केला असेल असं मला वाटलं. त्यामुळे प्रत्येकीचं जे अलवण आहे ते सहाही जणींचं अलवण लाल रंगातल्या सहा छटेंमधलं आहे.
1: आम्ही नाटक बघतो किंवा चित्रपट पाहतो तेव्हा त्याच्या मागे मेकअपचा इतका विचार असतो हे या निमित्ताने तुझ्याशी बोलताना कळलं. तुला कुठले कुठले पुरस्कार या निमित्ताने मिळाले?
0: मला सलग 3 वर्ष महाराष्ट्र आपल्याकडे जी राज्यनाट्य स्पर्धा होते त्याच्यासाठी मला सलग 3 वर्ष बेस्ट मेकअप आणि कॉस्ट्युम डिझायनरचा असा कंबाईन तो पुरस्कार किंवा अवॉर्ड मी म्हणेन मिळालेला आहे. मागच्या वर्षीचा मला बेस्ट मेकअप डिझायनर झी अवॉर्ड मिळालेला आहे नाटकासाठी. यावर्षीचा पुन्हा मला परत नाटकासाठीच झीचा, पण यावर्षीचा कॉस्ट्युमसाठीचा आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं तसं मेटा नावाची खूप मोठी थिएटर काय अवॉर्ड असतो तो भारतातला महत्वाचा मानला
1: जातो.
0: सो त्याच्यासाठी मला यावर्षीचा बेस्ट कॉस्ट्युम डिझायनरचा पुरस्कार मिळाला. ज्यात
1: कुठल्या नाटकासाठी?
0: करुणाष्टके.
1: करुणाष्टके
0: त्याच्यातली महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की भारतभरातनं 422 का 440 अशा एंट्रीज त्या महोत्सवासाठी आल्या होत्या. त्यातून 10 नाटकं ते सिलेक्ट करतात फायनलमध्ये जाण्यासाठी और त्याचे प्रयोग होण्यासाठी. तर त्या 10 नाटकांमधली 3 नाटकं माझी होती ज्याच्यासाठी मी हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईन केलं होतं. आणि त्यातल्या एकासाठी मला नॉमिनेशन दिलेलं होतं, पण करुणाष्टकेचं नॉमिनेशन हे मला माझं काम बघून त्यांनी ऐनवेळेस दिलेलं ते नॉमिनेशन होतं आणि ते मला तो पुरस्कार या वर्षीचा मिळाला.
1: अभिनंदन.
0: यस, धन्यवाद.
1: तू अजून शिकतोयस असं आपण म्हणूया, कारण भोवती इतक्या गोष्टी चालू असतात ते सतत बघत राहणं आणि शिकणं ही कायमस्वरूपाची प्रोसेस आहे. पण तू कोणाला मेकअप शिकवलास किंवा तू शिष्य तयार केलेस असं काही केलंस का?
0: भरपूर आहेत, म्हणजे जवळजवळ आता माझ्याकडे रंगभूषेसाठी म्हणजे मेकअप साठी असिस्ट करणारी किंवा जे असिस्ट नाही म्हणणार मी त्याच्यामध्ये हायरार्की येते, जे मला मदत करतात ती जवळजवळ 6-7 जणांची माझी टीम आहे मेकअपसाठी. आणि कॉस्ट्युमसाठी सुद्धा अशीच 5-6 जणांची टीम आहे ज्याच्यामध्ये इस्त्री करण्यासाठी वेगळी लोक असतात किंवा असिस्ट करण्यासाठी सेटवरती किंवा नाटकाच्या प्रयोगादरम्यान पळापळ करण्यासाठी वेगळी अशी दोन्हीकडे व्यवस्थित 8-8, 9-9 लोक तयार झालेले आहेत आणि ते बघून बघून शिकतात.
1: आवडीने एखादं काम करणं आणि व्यवसाय म्हणून ते करणं याच्यात तू काही फरक मानतोस?
0: खरं तर नाही, म्हणजे आधी आवड तयार झाली 100% की मला हे आवडते आणि मला ह्याच्यातच काम करायचंय, मग त्याच्यामध्ये अर्थार्जनाचं काय गोष्टी आपण बघू शकतो, त्याच्या प्रकारातल्या काय काय पद्धतीच्या गोष्टी आजूबाजूच्या आपण बघू शकतो की ज्याच्यामधलं आपल्याला आपलं आवडीचं कामही करता येते आणि अर्थार्जनही करू शकतो. त्यामुळे मी नाटक हे पूर्णपणे मला व्यक्त होण्यासाठीचं माध्यम असं समजतो आणि तिथे मी 100% असण्याचा प्रयत्न करतो. ते माझं आहे, ते मी हवं तसं तिथे साजरं करू शकतो. नाटक सोडून मी चित्रपट, वेबसिरीज, फोटोशूट्स किंवा जाहिराती आणि लग्नाचे म्हणजे ब्रायडल मेकअप अशा सगळ्या प्रकारातल्या माध्यमांमध्ये मी काम करत राहतो. कारण की लग्न या माध्यमामधून मला बऱ्यापैकी पैसे मुबलक मिळतात, जो माझ्या चरित्रार्थाचा एक साधन आहे.
1: नाटक हे हाऊस म्हणून राहू शकतं,
0: राहू शकतं. त्यामुळे नाटक जेव्हा मनापासून करत असतो किंवा हे मनापासूनच करतो, पण जेव्हा नाटक करत असतो तेव्हा ह्या कामांचे ऍडजस्टमेंट करायला लागतात. म्हणजे जेव्हा पूर्ण वेळ मी सीझन बेस्ड जेव्हा काम असतं तेव्हा मी पूर्ण ब्राईड करतो आणि मग बाकीचं नाटकाचं काम एरवी मी हवं तसं करू शकतो.
1: बरोबर. चित्रपट कुठले केलेस किंवा काय बघितलंयस?
0: चित्रपटाचं माझं संपूर्ण स्कूलिंग मी म्हणेन की ते सुमित्रा भाव्यांकडे सुरुवात झाली. कारण की मावशींकडे मी 2013-14 साली पहिल्यांदा आमच्या दोघांची ओळख झाली आणि तेव्हा त्याच्यानंतर कासव चित्रपटासाठी त्यांचं काम सुरू होतं. सो कासव ही माझी पहिली फिल्म आहे ज्याच्यासाठी मी मेकअप आणि हेअर डिझाईन केलं होतं त्यावेळेला आणि ज्याला नॅशनल अवॉर्ड ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सो चित्रपटाचं सगळं शिक्षण माझं सुमित्रा भावे आणि सुनील सरांकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आलोक बरोबर अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाची एक फिल्म आम्ही केली, त्यामुळे ती माझी दुसरी फिल्म आहे. भाडीप आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत डिजिटल पार्टी, सारंग साठे आणि पॉला असे सगळे त्यांच्याबरोबर मी खूप सारे वेबसिरीज आणि छोटे छोटे स्केचेस. त्यामुळे चित्रपट किंवा कॅमेरा रिलेटेड काम माझं सगळं ह्या प्रकारातलं आणि ह्या सगळ्या सिनियर लोकांबरोबर झालेलं आहे.
1: आशिष, तू ज्या नाटकांसाठी वेशभूषा वगैरे केलीस त्यांच्या दिग्दर्शक

0: प्रेक्षकांशी तुझं असलेलं नातं ऐकायला आवडेल?
1: सगळ्या, एक तर त्यातले बऱ्यापैकी सगळे माझे एक तर समवयीन आहेत, काही अगदीच सिनियर आहेत, त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीपूर्वक आणि ऑब्व्हियसली आदर असलेलं नातं तयार होतंच संवादातनं, चर्चेतनं. तर महानिर्वाण जेव्हा केलं तेव्हा आळेकर नव्यानं ते सगळं पुन्हा बसत होते, त्यामुळे आळेकरांबरोबरचा म्हणजे त्या लेखकाला, दिग्दर्शकाला, त्या माणसाला जाणून घेण्याची संधी, ते मी प्रिव्हिलेज किंवा मी खूप नशीबवान समजतो की सतीश आळेकर सारखा माणूस आमच्याबरोबर होता, आम्ही त्यांच्यावर काम करू शकलो. मग त्यांची जी खास शैली आहे, त्या शैलीतनं ते सहजपणे सांगून गेलेलं एखादं वाक्य कायमस्वरूपी तुम्हाला भेटतं आणि मग कळतं की ही माणसं का मोठी आहेत. एका पात्रासाठी एक मुलगा आला होता ऑडिशन द्यायला आणि तो अस्वस्थ होता कारण त्याला म्हणावा तितका रोल त्या नाटकात मिळाला नाही. तर तो सरांकडून म्हणाला की असं असं झालंय. तर तो सरांनी त्याला इतकं सुंदर उत्तर दिलं की ते म्हणाले की हे तुला मी सांगतो, तू एकदा विंगेतनं स्टेजवर गेलास तर तुझं असणं, म्हणजे एक मिनिटाचं असेल, एक सेकंदाचं असेल, 10 मिनिटाचं असेल, तू विंगेतून स्टेजवर गेलास की तिथे तुझं असणं

0: की आम्ही खूप नशीबवान समजतो की सतीश आळेकर सरांसारखा माणूस आमच्याबरोबर होता, आम्ही त्यांच्यावर काम करू शकलो. मग त्यांची जी खास शैली आहे त्या शैलीतनं ते सहजपणे सांगून गेलेलं एखादं वाक्य कायम स्वरूपी तुम्हाला भेटतं आणि मग कळतं की ही माणसं का मोठी आहेत. एका पात्रासाठी एक मुलगा आला होता ऑडिशन द्यायला आणि तो अस्वस्थ होता कारण त्याला म्हणावं तितका रोल त्या नाटकात मिळाला नाही. तर तो सरांकडून म्हणाले की असं असं झालं आहे. तर तो सरांनी त्याला इतकं सुंदर उत्तर दिलं की ते म्हणाले की हे तुला मी सांगतो, तू एकदा विंगेतनं स्टेजवर गेलास तर तुझं असणं म्हणजे 1 मिनिटाचं असेल, 1 सेकंदाचं असेल, 10 मिनिटाचं असेल, तू विंगेतून स्टेजवर गेलास की तिथे तुझं असणं तुला साजरं करता आलं पाहिजे.
1: वा,
0: ते इतकं सुंदर वाक्य ते आजपर्यंत माझ्या लक्षात राहिलं की तुमचं असणं ते कुठल्याही स्वरूपातलं असेल ते तुम्हाला साजरं करता आलं पाहिजे. अतुल पेठेंबरोबर मी बरीच नाटकं केली आहेत आणि त्याची जी नाटकाविषयीची जी आसक्ती आहे, जी धडपड आहे, ते तळमळ आहे आणि त्यातलं जी शिस्त आहे ती शिस्त आयुष्यभर तुम्हाला पुढे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडते. त्यामुळे त्याच्याबरोबरचा माझा प्रवास हे खूप महत्त्वाचा आहे. आलोकबरोबर मी खूप नाटकं केली आहेत, तो खूप समवयीन समकालीन
1: आलोक राजवाडे,
0: आलोक राजवाडे तो त्या पद्धतीनं विचार करणारा, जगणारा आणि त्याच्या नाटकातनं व्यक्त होणारा माणूस आहे. आलोकबरोबर मीही खूप गोष्टी त्याच्याकडे बघून शिकलेलो आहे कारण जे मी जो विचार मी सहजपणे करू शकत नाही दिग्दर्शकाचे तुम्हाला त्याची दिशा दाखवतात आणि तुम्ही त्या प्रकारे विचार करायला लागता, जगायला सुरुवात करता. पर्ण पेठेबरोबर आत्ता मी काम केलंय, सो ती ज्या प्रकारे माणसांना धरून ठेवून ज्या पद्धतीनं हिरिरीनी गोष्टी करते, ज्या पद्धतीने लावून धरून ती गोष्टी करते, तर ती गोष्ट पण सातत्यानं करत राहणं हे बघून शिकण्यासारखं आहे. असे वेगवेगळे पद्धतीचे डिरेक्टर मित्र अनुपम बरोबर आत्ता काम केले की त्याच्यातला पण तो साधेपणा आहे, साधं जगणं आणि कामातनंही तुम्ही तसं व्यक्त होता येतं हे अनुपमकडनं मला खूप घेण्यासारखं आहे.
1: आणि प्रत्येक नाटक करून तुम्ही अधिकाधिक समृद्ध
0: होत असता
1: त्या अनुभवानी.
0: करेक्ट करेक्ट.
1: आशिष, रंगांची साथ अशीच सोबत राहू आणि त्यातून तुला निरनिराळ्या वाटा सापडूत आणि गांभीर्याने एखाद्या गोष्टीकडे लक्षपूर्वक तो आपला व्यवसाय म्हणून निवडणं आणि त्यातनं काहीतरी चांगलं प्रेक्षकांसाठी सादर होणं हे फार महत्वाचं. नाटक सिनेमामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा यांचा भाग, सहभाग फार महत्वाचा आणि तो तुझ्या कामामुळे अधोरेखित झाला असं म्हणावं असं वाटतं. आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
2: साध संवाद या कार्यक्रमात रंगभूषाकार आणि वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. आकाशवाणी पुणे केंद्र, 10:40 झालेत. कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन प्रसारित करत आहोत. लेखन आहे ऋचा नामजोशी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया 101 उमासदन.

0: अरे भांडण मैत्री घुसपुस घुसपुस
1: कधी घालतो दंगा धुडगुस राहतो हा पुढजन.
2: ऐकूया 101 उमासदन. लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
0: 101 उमासदन.
3: ए विराज विराज थांब थांब थांब, मिक्सर मिक्सर मध्ये लावू नको ते.
4: मग
3: अरे हाताने कुस करून टाक, वेगळा स्वाद लागतो एकदम.
4: ओके ओके परफेक्ट.
3: ए मला मीठ नको हा, मला एवढं आवडत नाही, माझ्यात नको घालूस.
5: ए हिच्या वाटचा मला घाल, मला खूप आवडतं.
4: ओके ग्लास आणि बाकी तयारी झाले का पण?
5: हो सगळ्यामध्ये मध घालून सगळं रेडी
4: आहे.
3: चहा ही गार करून झालेला आहे.
6: गुड गुड गुड. मग विराज पटापट पुदिन्याची पानं घाल कुस करून त्याच्यात, मी बर्फ घालते. संज्ञा तू चहा होत.
5: अरे अरे एक काय चाललंय काय मुलांना तुमचं?
3: अरे आलात का तुम्ही? चला म्हणजे आमचं अगदी परफेक्ट वाईट तयार झालं.
7: नाही थांबा, तेच विचारतोय काय करताय काय पण.
8: आम्ही समर कुलेन
6: अपराजिता टी मोयतो.
4: yes, म्हणजे थोडक्यात गोकर्ण फुलांच्या चहाचं सरबत.
7: गाय गाय गाय अरे अरे अरे किती रे वाईट फ्युजन.
4: अरे नाही
7: नाही, एक तर चहा तरी करा, नाही तर सरबत तरी करा रे.
3: काय काही विद्या चुकून ती म्हणाली.
5: अरे पण मी तर गोकर्णाच्या फुलांचा चहाच ऐकलाय, हे सरबत कुठून आलं?
7: काय करतील सांगता येत नाही.
5: अगं तोच आहे तो, म्हणजे चहाच आहे, त्याच आम्ही सरबत केलं. म्हणजे सरबत म्हणजे

0: अरे चहाला मोठा इतिहास आहे.
1: अरे कॉफीला पण आहे.
0: बोस्टनची टी पार्टीच झाली होती. कॉफी नाही बरं का? कॉफी नाही, चाय पे चर्चा रंगतात. इतिहास गवा आहे.
2: असं काही नाही, असं काही नाही. कॉफी विथ सो अँड सो असे शो पण रंगतात.
1: येस,
2: प्रसिद्ध होतात चांगले. माहितीये का 1930-40 दशकात इंडियन कॉफी हाऊस हे संस्कृती आणि गप्पांचं मुख्य केंद्र होतं.
0: कल्पना, खूप जुना इतिहास आहे.
3: मावशी मावशी, तरीही चहाला परंपरा आहे, संस्कृती आहे, आदरातिथ्याचा तो अविभाज्य भाग आहे.
1: तुला काय म्हणायचं ग विद्या, म्हणजे कॉफीने काही आदरातिथ्य होत नाही का? अगं उलट, दत्त जयंतीला हमखास कॉफी आणि पेढ्याचाच प्रसाद असतो, आठवतंय का तुला?
4: हो विराज, अरे ती जायफळ किंवा वेलची घालून उकळवलेली फिल्टर कॉफी.
1: मग मग
4: काय लागते? एरवी कधी केली ना तरी तिला तसा स्वाद येते. मग
5: खरे म्हणजे नेहमीचा शिरा प्रसादाच्या शिऱ्यासारखा होत नाही अगदी. तसं
2: अजूनही ना जिभेवर रेंगाळते हा त्या कॉफीची चव. हे पण अलीकडच्या कॉफी शॉप मध्ये गेलंय की काय अरोमा येत असतो ना कॉफीचा, त्या वासानी ती प्यावीशी वाटते.
0: नाही म्हणजे खरं आहे, वासानी प्यावीशी वाटते खरी, पण मला त्यातलं काही कळत नाही. म्हणजे काय ते कापुचिनो घ्या, नाहीतर ते लॅटे घ्या, काय त्याची नावं पण भरणार आहे, कुठली तरी घ्या आणि ती आपलं कडू सगळं.
2: खरंय खरंय.
4: अरे कडू नाही रे, स्ट्रॉंग असतात.
0: हे म्हणजे ते म्हणजे ते हे काय ह्याला काय म्हणायला आहे, स्ट्रॉंग म्हणलं काय कडवटपणा कमी होणार आहे. त्यापेक्षा म्हणजे कसं, चहाच बरा.
2: अगदी बरोबर.
1: कसला बरा, चांगला झाला तर ठीक, नाहीतर तो ग्रीन टी वगैरे घशाखाली उतरत नाही रे.
2: हे आपल्या चर्चेवरनं आठवलं बरं का, कोपी लुऑक म्हणून एक कॉफी मिळते.
1: बरं
0: बापरे.
2: ती म्हणे सीवेट कॅटला आधी कॉफीची फळं खायला
1: देतात
2: आणि मग त्याच्या विष्ठेतून ज्या बिया मिळतात त्याची कॉफी करतात.
1: बरोबर.
2: आणि ती सगळ्यात महाग असते.
1: महाग असते.
4: आणि मावशी अगं, तशाच पद्धतीने पण फक्त हत्तीच्या मदतीने ब्लॅक आयव्हरी कॉफी बनवतात. आता ती सगळ्यात महागडी कॉफी आहे. किती माहितीये?
2: किती?
4: 1.5-2 लाख रुपये किलो असते म्हणे.
0: बापरे, एवढी?
5: बघ ना
0: हत्तीच्या त्याच्या सगळं काय काय एक एक पद्धती शोधून काढतील आणि बनवतील, असं काही नेम नाही बाबा, कठीण आहे.
3: अरे पद्धती म्हणजे ते कोरोनाच्या काळात नाही का डालगोना कॉफीचा शोध लागला होता.
5: वेड्यासारखी तेव्हा काही काम धंदे नाही, जो तो आपला फेस काढत बसलेला.
0: नाही ढालगच कॉफी होती.
4: खरंच पण छान लागते ना ती. ती पण छान लागते. आणि कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी म्हणजे तर उन्हाळ्यावरचा उतारा.
2: आणि व्हॅनिला आईस्क्रीम घातलं की आणखीन छान दाट एकदम.
5: लागेल तर काय छान, पण प्यायली की शरीरावर दिसते ना.
4: मग चहा काय दिसत नाही, त्यातही साखरच असते की?
3: अगं हो, पण तो कटिंग मध्ये पिता येतो. कटिंग मध्ये
2: असू दे, कॉफीचे छोटे छोटे शॉट्स घेतात.
1: परफेक्ट. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, कॉफी ना अशी रॉयल चहा म्हणजे असा जनरल.
0: हो का हो का हो का. हा मग आईस टी कसा काय चालतो? आईस टी कसा? नाही नाही. आणि ते पिताना ते असे स्टेटस ठेवता तुम्ही, जनरल क्लास म्हणून ठेवता?
1: नाही नाही. कॉफी क्लास साठी आणि चहा मास साठी मान्य करणार.
0: बघ बघ. बर बाबा बर. पण या जनरल चहात बिस्किट बुडवून पितानाची मजा किती अमूल्य आहे हे तुला कसं काय कळणार?
3: करेक्ट.
1: म्हणजे म्हणजे म्हणजे म्हणजे
0: हा म्हणजे बशीत ओतून असा फुर करत चहा प्यायचा, किंवा गरम चहात बिस्किट खारी किंवा बटर बुडून खातानाचा आनंद. असं कॉफी दे का सांग मला.
2: तो तुकडा ना कधी चुकून आत पडला कपात, चमच्याने खायची मजा काय.
3: खरंच खरंच मावशी एकदम. आणि ती खारी भिजवून खाण्यासाठी अजून चहा घ्यायचा आणि मग चहा उरला म्हणून अजून खारी, म्हणजे सिमेंट पाणी.
4: आणि चहा बरोबर भजी.
3: नको ग आठवणी अशा. नको नको.
0: होय होय, क्या बात आहे.
2: बालपण पोचलंय आपलं सगळं अशा नाश्त्यावर, त्यामुळे खारी म्हटलं ना की ते आपसूक आठवतं सगळं.
0: म्हणजे कसं झालं माहिती का, काही जोड्या अशा अतूट आहेत जसं चहा आणि बालपण
5: आणि कॉफी आणि तारुण्य.
1: अच्छा, म्हणजे जे ज्याच्याकडे नाही ते पेय पिताय तर
2: तसं समज हवं तर.
0: मग बरं झालं, वार्धक्याचे काही पेय नाही ते बरं झालं.
3: अरे काका, म्हातारपणी तोंडाचं बोळक, हातपाय थकलेले, एवढं एन्जॉय करून कुठे काय पिता येणार
0: आहे.
4: म्हणूनच त्यापूर्वीच सगळं पिऊन घ्या, त्या वादात पडूच नका.
0: बरं बाबा,
2: खरंय. चहा कॉफी हा फुका वाद टाळा.

0: अरे भांडण मैत्री धुसफुस फुसफुस कधी घालतो दंगा धुडगुस राहतो हा पुढजन।
1: 101 उमा सदन या कौटुंबिक श्रुतिका मालिकेतले कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, रुचा नाम जोशी, विराज सवाई, विद्यागौरी ताम्हणकर, संज्ञा कुलकर्णी। मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू।
0: 101 उमा सदन।
2: कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kilohertz. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होत। आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो, त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे।
4: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम, सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
3: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच।
4: काय अंदाज आला
5: उन्हो ना
4: करेक्ट।

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

गीति वासुन कुठले यौवन दिसे तांदणे काचन गावीन गीति

मधुकर जोशी यांनी लिहिलेली ही गीतरचना गायली होती अरुण डाते यांनी. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 10:25:40 झालेत. स्थानिक निवेदनं प्रसारित करत आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेत गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध असून याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादी शिक्षण दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका मंगल खुंटे यांच्याशी संपर्क साधावा. भ्रमणध्वनी क्रमांक असा आहे 96-57-82-83. मुख्याध्यापिका मंगल खुंटे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका 96-57-82-83.

आता काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची ही निवेदन आहेत. रेश्मा अजर शेख, 20 वर्षांची ही तरुणी दत्तवाडी नेरे तालुका मुळशी पुणे इथून 10 मार्च 2026 पासून बेपत्ता आहे. वर्णन असं, रंगानी सावळी, नाक सरळ, बांधा सडपातळ, आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस तिने परिधान केलेला होता. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. जवळपास मोबाईल किंवा पैसे काहीही नाही. कुणाला आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा.

नरेश शेरसिंग विश्वकर्मा 25 वर्षांचा हा युवक सोमवारपेठ 15 ऑगस्ट चौक अमर सेंटर बिल्डिंग पुणे इथून 5 मे 2026 पासून बेपत्ता आहे. त्याचं वर्णन असं, रंगानी सावळा, अंगानी मध्यम, उंची 5 फूट, डोक्याचे केस काळे आणि बारीक, चेहरा गोल, नाक सरळ, काळ्या रंगाचा टी शर्ट आणि हिरव्या रंगाची जीनची पॅन्ट त्यांनी परिधान केलेली आहे. हिंदी, नेपाळी आणि गुजराती भाषा त्याला बोलता येते. मोबाईल आणि जवळपास रोख रक्कम त्याच्या जवळ आहे. कुणाला आढळल्यास समर्थ पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा.

ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिक निवेदनांचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

शागिर्दिया चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत श्रोतेहो आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकणार आहोत. चित्रपटाचे निर्माते तसंच दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी अनेकदा सांभाळलेली दिसते. मुनिमजी, पेईंग गेस्ट, लव्ह मॅरेज, जंगली, एप्रिल फूल, साज और आवाज, शागिर्द, अभिनेत्री, शर्मिली, तिसरी आंख, उलटा सीधा असे त्यांचे काही चित्रपट. 1960च्या दशकापर्यंत त्यांनी चित्रपट निर्मिती केली तसंच चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. शागिर्द या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण सुरुवातीला ऐकलं. कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना, संगीत शंकर जयकिशन, चित्रपट लव्ह मॅरेज.

श्रोतेव, हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात. हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचा आज स्मृती दिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटातली काही गीतं आज आपण ऐकतो आहोत कार्यक्रमात. यानंतर एप्रिल फूल या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं हे गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: जंगली या चित्रपटासाठी मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: शुद्ध एक आठवण, शुद्ध आज गुरुवार, आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमाचं ध्वनिपत्रण असं याचं प्रसारण होईल शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा

आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा हॅलो दिलो में बस गीत या कार्यक्रमासाठी. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706 कार्यक्रम हॅलो दिलो में बस गीत.

श्रोते हो या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. निर्माते आणि दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांच्या चित्रपटातली काही गीतं आज आपण ऐकलीत. त्यांचं आज स्मृतिदिन, त्यांना विनम्र अभिवादन. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:41 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचं गायन प्रसारित करत आहोत. त्यांनी गायलेला हा आहे राग भूपाल तोडी. त्यांना तबल्याची साथ विकास पुरंदरे यांची आहे, तर हार्मोनियमची साथ संजय गोकटे यांची. ऐकूया पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी गायलेला राग भूपाल तोडी.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी गायलेला राग भोपाल तोडी आपण ऐकलात. तबल्याची साथ विकास पुरंदर यांची तर हार्मोनियमची साथ संजय गोगटे यांची होती. श्रोतेहो, आज रात्री 10:30 पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकू शकाल. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: एक आठवण. श्रोतेहो, आज गुरुवार. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमाचं ध्वनिपत्रण असावं. याचं प्रसारण होईल शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमासाठी. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत.

0: आम्ही
1: शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना
2: करेक्ट.

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग

ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं? जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मे ला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. सकाळचे 11:31 होत आहेत. ऐकूया विशेष गीतगंगा.
1: श्रोतो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 8 विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: आनंदजी,
1: बरं मराठी गाण्याकडे जर वळायचं म्हटलं तर कुठलं गाणं तुमच्या डोळ्यासमोर येत आहे?
0: अनंत गाणी आहेत, मी तुम्हाला तेच म्हणणार ना, कितीतरी गाणी आहेत मराठी. आपण इतक्या वेळ बोललो पण आपण हृदयनाथ मंगेशकरांचं अजून गाणं घेतलं नाही, घेतलं नाही एखादाही. जैत्रजीतच्या नुसतं आपण विषय काढून
1: बरोबर.
0: ठेवला, जैत्रजीतमध्ये सुद्धा गाणी मला अतिशय आवडतात. आणि ह्यांचं मंगेशकरांचं कॉन्ट्रीब्युशन मराठी गाण्यांमधलं अफाट आहे,
1: प्रश्न नाही.
0: अतुलनीय आहे. पण उंबरठा सिनेमातलं त्यांचं गगन सदन,
1: वा वा.
0: आणि हे गाणं मी मुद्दाम म्हणेन, मंगेशकरांचं तर आहेच आहे, पण ह्या गाण्याच्या अरेंजमेंटसाठी हे गाणं मला आवडतं. मला वाटतं अमर हळदीपूर यांची ती अरेंजमेंट आहे गाण्याची. पण त्यांनी काय, बघा ना त्याच्यात किती वेगवेगळी वाद्य वापरली आहेत.
1: खरंच आहे.
0: खरं तर ती प्रार्थना आहे,
1: तर
0: बरोबर.
1: अगदी
0: सुरेश भटांनी लिहिली आहे, त्याच चित्रपटात सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या
1: ती त्यांची, मला वाटतं ही वसंत बापट,
0: ही वसंत बापटांची गगन सदन, वसंत बापटांची आणि सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या सुरेश भटांची आहे. तेही गाणं मला अतिशय आवडतं. पण गगन सदन ऐकताना ह्या प्रार्थनेसाठी ह्या पद्धतीची वाद्य वापरली गेली आहेत याची मला फार गंमत वाटते. आणि संगीतकार म्हणून मंगेशकरांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या अरेंजमेंटची गंमत आणली आहे. सो अमर हळदीपुरांचं नाव मला इथे फार महत्वाचं वाटतं.
1: खरं खरं प्रत्येक वाद्यातून निसर्गातला एक एक भाग तुम्हाला दिसतो. म्हणजे अगदी गगन सदन हेच म्हटलं, गगनच तुझं सदन आहे, गगनच तुझं घर आहे,
0: तेजोमय,
1: तू एवढं तेजोमय आहेस. या सगळ्या मला वाटतं निसर्गातल्या एक एक प्रतिमा
0: समोर
1: ठेवून,
0: अगदी अगदी,
1: त्या सगळ्या वाद्यांमध्ये बसून, आवाजात बसून, त्या त्या सिच्युएशनमध्ये बसून.
0: फार आपल्याला कमी जणांना माहिती असतं, आपल्याला गाणं डायरेक्ट आवडतं ह्याच्यात काही शंकाच नाही. कित्येक वेळेला त्या गाणं थोडंसं त्या संगीतकार किंवा अशा लोकांबरोबर मैत्री असल्यामुळे असेल, पण हळूहळू कळत गेलं की अरेंजमेंट हा गाण्यातला किती महत्वाचा भाग आहे.
1: अनिल मोहिलेंचं ते लताबाईंसोबत अनेक कार्यक्रम,
0: अरेंजमेंट ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला ते गाणं सुंदर वाटतं. कुठलं वाद्य इथे वापरायचं, कुठल्या वाद्यानी सुरुवात करायची, मूळ चाल अजून कशी सुंदर करायची, हे काम अरेंजर करतो. आणि अरेंजर हा फार फार महत्वाचा दुवा आहे,
1: बरोबर,
0: गाणं आणि संगीतकार याच्यामधला.
1: खरं खरंच खरं तर मी अनिल मोहिलेचं आता मध्ये नाव घेतलं, पण दोन्ही अरेंजमेंट आणखी वेगवेगळे पण आपल्याला दृष्टीनं बघता येईल. गाणं तयार होत असतानाची वाद्यांची अरेंजमेंट आणि एखाद्या ऑर्केस्ट्रासाठी जी अजरामर गाणी आहेत ती पुन्हा रिअरेंज करणं,
0: बापरे,
1: ते अनिल मोहिलेंनी अनेक कार्यक्रमातून साधलं
0: फार मोठं.
1: आणि ते एक लता मंगेशकरांचं कार्यक्रम म्हणजे अरेंजमेंट यांचं असं एक समीकरणच होऊन
0: प्रश्नच नाही.

0: मला वाटतं आणखी एक हृदयनाथांचंच गाणं तुमच्या लिस्टमध्ये मला दिसतंय, माझ्या सारंगा.
1: राजा सारंगा, माझ्या सारंगा, मला त्यांची कोळी गीतं भयंकर आवडतात. मी डोलकर असेल, माझ्या सारंगा, राजा सारंगा, काय सुंदर त्याचा त्या वाऱ्याचा वापर. वाटतं तुम्हाला की चल ना आता उदाहरण आलाय समुद्राला, तर
0: धाकल्या दिरार
1: त्याचा त्याची अरेंजमेंट पुन्हा, त्याचा तो सगळा खेळ, चल बाबा कोळी वाऱ्याला राहिला दूर
0: दूर
1: आणि सुंदर गाणं आहे.
0: पाण्याचा पूर येऊन गेला तर घरी जायचंय
1: आणि डोला लुटीला
0: किती छान,
1: साधा नुसता नाहीये, तेही खारं पाणी आहे, हेही खारं पाणी आहे.
0: हो खरं डोळ्यातलं पाणी.
1: हा मग
0: मला शोधांना रेडिओचे सांगितलं पाहिजे ना, आता डोळ्याकडे कुणावलं
1: की ढोला लोटीला पाण्याचा पूर.

0: अरे मुळात शांताबाईंनी त्याआधी समुद्र एवढाच
1: शांताबाईंचं गाणं म्हणूनच जास्त
0: पण त्या स्वतः म्हणतात की मी इतका जवळून मी कधी समुद्र बघितला नव्हता. मी गाण्यासाठी प्रत्यक्ष भर समुद्रात जाऊन तो अनुभव घेऊन मग त्या कागदावर उतरवलंय.
1: मला असं वाटतं की ती एक व्यक्ती अशी होती शांताबाई शेळके की ज्यांनी फक्त शब्दांवर प्रेम केलं, शब्दांवरच त्या सगळ्या.
0: वा.
1: आणि अहो तोचा चंद्रमान अभातासारखं पुरुषाच्या तोंडचं गाणं बाईंनी लिहिलंय बरोबर की नाही?
0: वसंत रे होत्याच ना ते
1: वसंत अवसर या नावाने त्यांनी बरोबर ना.
0: करेक्ट करेक्ट.
1: माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की अशा पद्धतीचा सर्वंकष विचार असं नाहीये ना की एखाद्या आजीची पैठणी सारखी कविता पण त्यांनी लिहिली, माझ्या सारंगासारखं पण काहीतरी लिहिलं, तुझं चंद्रमा पण लिहिलं. काय वैविध्य, काय रेंज आणि साधेपणा गाण्यातला.
0: खरंच
1: म्हणून मला सारखं असं वाटतं की वैयक्तिक आयुष्यात पण त्या खूप साध्या होत्या किंवा काय होत्या किंवा कशा होत्या काय होत्या ह्यापेक्षाही त्यांच्या कलाकृतीतलं सौजन्य, त्यांच्या कलाकृतीतला सोज्वळपणा, त्यांच्या कलाकृतीतला माज, त्यांच्या कलाकृतीतली अग्रेशन, त्यांच्या कलाकृतीतलं प्रेम हे बघावं की वा वा या ठिकाणी काय लिहून दिल्या, वा वा या ठिकाणी काय लिहून.
0: खरंच खरंच असे खूप जागा सापडतात.
1: किती जणांना पटकन असं समजेल की डोला लोटीला
0: पाण्याचं
1: दोन्ही हे खरंच पाणी आहे मित्रा, तर काय दूर राहिलंय, खूप लांब आलो रे. हे त्याच्यात ही भावना त्या गाण्यातनं
0: बरोबर आहे
1: येणं मला असं वाटतं.
0: अरे एक तर नातं जोडणं, त्या नावाड्याशी नातं जोडणं, तू माझ्या धाकला धीर आहेस,
1: फार सुंदर, फार सुंदर
0: धीर म्हणजे पुन्हा मुलासारखा
1: फार सुंदर. मी म्हणलं ना काही प्रश्नच नाही. आणि मला असं वाटतं लोकांना आवडतील. आपण वेगवेगळी गाणी मुद्दाम घेतो आहोत, वेगवेगळ्या प्रश्नातली गाणी घेतो
0: आहोत,
1: आवडतील लोकांना हे कार्यक्रम ऐक गाणी ऐकताना रिव्हिजन होईल कदाचित.
0: अगदीच अगदीच.

0: आत्ता जो आपला विषय चालला होता ना की वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लिहिली, वेगवेगळ्या लोकांनी लिहिली, अर्थपूर्ण लिहिली,
1: बरोबर.
0: जशी याच्यात आत्ता मराठीमध्ये आपण म्हणालो तसंच आता तुम न जाने जिस किस जहां में खो गए,
1: मस्त.
0: हम भरी दुनिया में तन्हा हो गए, काय गोड गाणं आहे,
1: खरंच आहे.
0: अप्रतिम गाणं, एक जहां और लाख गम. ही किंवा शेवटचं त्यातले, आओ तुमको देखले डूबती नजरों से हम, लूट कर मेरा जहां, छुप गए हो तुम कहां, तुम न जाने किस जहां में खो गए. ही आर्तता त्याच्यातली जी आहे ना ती मला फार आवडते.
1: अगदी अगदी त्यातलं नाटकी वैशिष्ट्य म्हणजे निम्मीवर चित्रित झालेलं सजा चित्रपटाचं ते गाणं आहे, तुम न जाने किस जहां
0: तुम न जाने किस जहां में खो गए.
1: देवानंदाने निम्मी आहे
0: हो
1: पण दिसतात निम्मीच पडद्यावर.
0: बरोबर.
1: ललिता बावर आणि दुर्गा खोटे त्या सिनेमात आहेत.
0: अगदी.
1: आणि मेन म्हणजे सर निम्मीने आयुष्यभर सहनायिकेची भूमिका किंवा दुय्यम भूमिका केल्या पण त्यांना गाणी खूप छान मिळाली.
0: हो
1: हे गाणं त्यातलंच आहे.
0: काय सुंदर गाणं.

0: कसं आहे बघा, समजावणं हे एका साईडला झालं. हां, दुसऱ्या साईडला साहिर साहेबांचं एक अजून एक गाणं आहे, तेही आपण जरूर ऐकूया. मला वाटतं ते शुभा खोट्यांवरती चित्रित केलं गेलं आहे. म्हणजे मला दोन शुभाताईंवरची दोन गाणी फार आवडतात. एक बात बात पे रुठो ना, हे सीमा सिनेमातलं त्यांच्यावर चित्रित केलेलं गाणं.
1: एक्झॅक्टली,
0: काय सुंदर गाणं केलं आहे, शुभाताईवरती केलेलं गाणं आहे.
1: ओके ओके,
0: हां, पहिलाच चित्रपट, तेव्हा तर त्या सायकलिंग वगैरे नूतन आणि त्या, मला वाटतं सीमा,
1: येस,
0: हा सिनेमा तो
1: नक्की नक्कीच.
0: आणि त्याच्यामध्ये ते सगळेजण त्या हे चालवत असतात, बलराज सानी साहेब आणि हे ते, आणि त्याच्यात ती तिला सांगते की कशासाठी चिडतीये छोट्या छोट्या गोष्टींवर.
1: बरोबर, हे गाणं तर सगळं स्वयंपाक घरातलं आहे.
0: हो, ते
1: सगळ्याच्या हातात ताटं भेटत कुणीतरी वाढतंय, मला वाटतं तो बुफे पहिल्यांदा दिसला असेल.
0: की बात बात पे रुठो ना,
1: येस,
0: इतकं सारखं सारखं नाही चिडायचं. हे एक शेजारचं कॅरेक्टर मुख्य कॅरेक्टरला सांगताय इतकी गम आणि अप्रतिम गायले अशा बाईंनी, मला वाटतं. आणि दुसरं मी म्हणलं तसं की तुम मुझे भूल भी जाओ, हे पण शुभाताईंवरतीच शूट केलेलं झालंय, मला वाटतं ते सुधा मल्होत्रांनी गायलं. पण बघा ना, कॉन्सेप्ट म्हणून तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, मेरी बात और है, मैंने तो मोहब्बत की है.
1: बरोबर,
0: तर ना माझं ना प्रेम या संकल्पनेविषयी काहीतरी चाललंय, तू इन्सिडेंटल आहेस.
1: हा,
0: तर तू मला विसरलीस किंवा विसरलास तरी फरक पडत नाही, मी प्रेमाच्या कॉन्सेप्ट विषयी काहीतरी बोलते आहे किंवा बोलतो आहे, हा विचार मांडला. ज्यांना नुसतं समजायचंय त्यांच्यासाठी साधं पण गाणं आहे ते, मेरी बात वर मेहनत तो मोहब्बत की आहे, पण त्याच्या पलीकडे ज्यांना कळायचं त्यांना कळेल.
1: बरोबर,
0: मला कळलंय असं माझं म्हणणं नाही आहे, अजून कोणी अजून एक मोठा कुठला तरी अर्थ दुसऱ्या कोणाला तरी कळला
1: असणार. खरंच आहे.
0: सो ही तीन चार गाणी फार मला, बघा मी आत्ता तेच म्हणतोय की ही जी दोन तीन गाणी म्हणतो ना, बात बात वर उठो ना किंवा तुम न जाणे, ही सहनायिकांची गाणी आहेत.
1: हो,
0: त्यांना काय सुंदर गाणी मिळाली असतील. कुणाच गाणं उत्तम करायचं हा त्यातला सगळ्यात
1: येस
0: महत्वाचा मुद्दा होता, त्यामुळे आपण आता ही गाणी
1: दोन्ही पण ऐकूयात. येस,

0: वा आनंदजी, गाण्यांशी तुमची मैत्री किती घनिष्ठ आहे आणि या मैत्री खातरच गाणी तुमच्यासोबत कशी बागडतात, कसे तुमचे ते सवंगडी आहेत,
1: फार छान.
0: याचा प्रत्ययच तुमच्याशी बोलताना येतोय. आणखी अनेक प्रत्यय येणार आहेत याची एक खात्री पण या बोलण्यातून होतीये. पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.
1: हो चला.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 8. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
3: तुमच्यात सामील होऊन

विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतोय, प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: QR कोड स्कॅन करा 5000 चा कॅशबॅक मिळवा वा दिवस वसूल झाला
1: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी
1: फसला
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया.

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं, आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू

0: त्यानंतर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
1: खरं खरं आहे. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्म्यानं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे. तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचं आहे. म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत. पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो. पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्याने तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीचेची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेली आहे. तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते.
1: हो,
0: ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली की

0: विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे, किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले

0: म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेने हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बा, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडतं आणि त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे, किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो, ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेने आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधनं येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणत तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे, की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते, की मी माझ्या मुलाला रागवू का नको रागवू, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील आहे, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की

0: ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय, आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेला आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, आनंद वाटतो, परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही, पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो,
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो, म्हणजे स्वतःचं आकलन करतो, तेव्हा हा स्वॉटचा जो एक

0: कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे बो, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. मग माझी विकनेस काय आहे, की बा मी मला जे करायचं आहे ते मला घरात राहून करायचं आहे, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेल.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतःच स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बा आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचं आहे का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातने पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतो.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही आहे, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेससुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.

0: मग विश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
1: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
0: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सखळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळ यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहायलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढलेली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून

0: चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही, कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
0: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमायला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का, तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही, तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे हा.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं, तर ज्या मोमेंट पासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासून कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी, तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं, तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा, म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात, एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे, किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो, तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा

0: काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: अचानक
0: जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते, अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे?
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातल्या बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे या इन्शुरन्स मधनं होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घ काळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घ काळासाठी राहतील तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस

0: कुठे गुंतवणूक करावी.
1: हा, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण एफडी म्हणतो किंवा आरडी म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे, पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी आहे, तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते, म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
1: म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP म्हणा, हे थोडस आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या FD म्हणा किंवा RD पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. FD RD मध्ये सुद्धा आहे, पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल, तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की SIP म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो, म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या.
0: म्हणून हे एवढं लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली, एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट, कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा, पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का,
0: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात.
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचा कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
0: घरात येणारा पैसाही
1: वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे. कांचन, ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉब मध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंट कडनं मिळत होती, पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफ साठी काही पैसा गोळा करावा लागेल, तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता.

0: जो पेन्शनच्या रूपात तो सुरूच राहायचा,
1: सुरूच राहायचा जो मिळतच होता, रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही, त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे.
0: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतचं घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही,
0: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
1: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा, सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावं लागेल आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावं लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
0: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
1: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात. तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा, पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
0: सुरुवात करतो
1: आणि मग नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
0: मग 5-10 हजार पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
1: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10 हजारापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
0: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
1: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि

0: किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्केशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्केशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
0: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
1: अगदी
0: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा, हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली, तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
1: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
0: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
1: अगदी.
0: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
1: जायला पाहिजे.
0: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
1: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
0: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव करू शकता.
1: तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.

दिली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौल देसे यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारत

0: केंद्रानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून, ओतून, फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स, सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या 2 प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वगणना करत केला जनगणना 2027 मोहिमेचा प्रारंभ. मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांसाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय. आणि प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण. श्रोते हो, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
3: भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत 1 मेला मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना

नो वन किल्ड जेसिका या चित्रपटातलं शिल्पा राव यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत, संगीत अमित त्रिवेदी.

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा या चित्रपटातलं जावेद बशीर यांनी गायलेलं रजत अरोरा यांचं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत प्रीतम यांचं.

0: ओंकार महामुनी आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं लोकसंगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलीत. श्रोत्याहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: कार्यक्रमात ऐकूया काही नव्या मराठी चित्रपटातली ही गीतं. सुरुवातीला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं भानुमती साबळे यांनी लिहिलेलं हे गीत रामानंद उगाळे यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं हे गीत ऋषिकेश रानडे आणि योगिता गुडबोले यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं.

0: The next wave. The next wave.
1: द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. दुपारचे 3 वाजलेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा

0: आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळं आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमेन इन टू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ड टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5% अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवस

0: दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या सीपीआय माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे, तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:52 झाले आहेत. आमचं पहिलं प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे. 378.78 मीटर्सवर पुन्हा आपण भेटणार आहोत संध्याकाळी आमच्या दुसऱ्या सभेत 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. मी शिल्पा देशपांडे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज गुरुपुष्यामृत, पण जागतिक परिस्थिती बघता सोनं खरेदी टाळूया, पण गाण्यातून मात्र ही सोनसळ अनुभवूया. कारण

1 2 4 या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना होती, ए आर रहमान यांचं संगीत. आता येते हिरो नंबर 1 या चित्रपटातलं गाणं.

हिरो नंबर वन या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं उदित नारायण आणि पूर्णिमा यांच्या आवाजात. समीर यांचे शब्द होते, आनंद मिलिंद यांचं संगीत होतं. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.

0: सावरकर थोर क्रांतिकारक समाज सुधारक प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोते हो, 5:13:15 झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गाणं ओके जानू या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं गुलजार यांचे शब्द, ए आर रहमान यांचं संगीत.

साहेब या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. बप्पी लहरी आणि एस जानकी यांच्या आवाजातलं हे गाणं होतं. श्रोते हो, आयुष्यातलं प्रेम हेच खरं 52 कशी सोनं. देशप्रेम, कुटुंबप्रेम हेच आपले खरे अलंकार, हो ना.

आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. सहक्षेपित करत आहोत युववाणी आमच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये दहशतवाद विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम, तसेच करिअर मंत्र या मालिकेत IT मधील करिअर संधी डॉक्टर निर्मल मुंगडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असेल.

आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडर वरची फक्त एक तारीख नाही. हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा

द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म जात भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अदावटकर हिच्यासोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा इसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलक होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपी

चा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवेळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्र या मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगले. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगले, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये

0: आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय, तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणं, तर अशा बऱ्या शाळा जागांमध्ये खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17-18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
0: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपला आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
0: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्की सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
0: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं, ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्स काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर. तर डेटा ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS, क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्स फोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच, आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत, कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची, किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशन वर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत, तर त्यांनी कुठेतरी CDAT हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असली तर स्टुडंट मध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट मध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचं पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच, म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेट

0: आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं देखील
1: अत्यंत आवश्यक आहे.
0: नक्कीच मॅडम. आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटतं की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तरी वी आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
0: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ॲज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
1: मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएट साठी ती फोकस असं असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटतं की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
0: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
1: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे. देखा एक खाब में जो सिलसिले.
0: नक्कीच, तर ऐकूयात हे गाणं लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात.

0: आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग

0: सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आय टी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते, जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात, तर पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएट साठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे, इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
1: नक्कीच मॅम, या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
0: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहे, तर त्या डेटा

0: कमी झालेली आहे, ते एक थोडं चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे, तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटिल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस, म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे.
0: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स, और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री ऍज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू दी कंपनी आपण म्हणू. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
1: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केला, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध आहे
0: ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड आहे, तिथे पण स्टुडंट्सचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम. आपण मध्ये एकदा बोलताना AI चा पण उल्लेख केला, तर AI चा परिणाम क्षेत्रावर किंवा IT मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे AI सगळं किलर ऑफ दी IT सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. AI मुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ऍज अ रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक IT डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप शुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून IT क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: The minister said that this achievement reflects the country's growing ability to engage with the world from a position of strength with confidence. Railway Minister Ashwani Vaishnav today held a high-level security review meeting in New Delhi with field officers. During the meeting, it was noted that preliminary investigations into several recent fire incidents in trains have revealed the involvement of anti-social elements. The ministry said that such incidents have been taken up seriously and the Railway Protection Force is actively probing them. The discussions during the security review meeting focused on strengthening intelligence gathering mechanisms from the field through an improved reporting system. Emphasis was also laid on enhancing technology-driven security systems, expanding CCTV coverage across the railway network, and improving operational security. The meeting also highlighted strengthening cyber security, upgrading camera specifications, and deploying AI-based surveillance and monitoring systems. India's call for united global efforts to combat terrorism in all its forms, including cross-border terror. Addressing the 11th annual BRICS Counter-Terrorism Working Group meeting in New Delhi today, Minister of External Affairs Secretary West C.B. George stressed the need to hold accountable those sheltering and supporting terrorism. In IPL cricket, Gujarat Titans will take on Chennai Super Kings in Ahmedabad this evening. The match is scheduled to begin at 7:30 p.m. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे सहाजून 10 मिनिटं आणि 8 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:30 कामगार सभा मुंबई केंद्रावरून, यामध्ये धर्मेंद्र चौधरी यांच्या स्वरचित कविता वाचनाचा आनंद आपण घेणार आहोत. निवेदन स्मिता नामदे, सादरकर्ते नयन पवार, ही निर्मिती छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीची असेल. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात माती परीक्षण काळाची गरज या विषयावर ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती आणि शेळ्यांचं वाहतूक नियोजन याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर जाणून घ्याल बाजारभाव. 7:15 एक कलाकार कार्यक्रम केंद्रित असेल विश्वसुंदरी अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यावर. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 इन्साईट्स आणि 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म यामध्ये पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचं चंद्रकंस रागातलं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी. प्रातकालीन सभेत 5:55 गिरवाणवाणीमध्ये अपर्णा नेने यांच्या स्वरात श्रीमद शंकराचार्य रचित मंत्र मातृका स्तोत्र. 6:05 प्रभातवंदन यामध्ये काही भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. 6:25 चिंतन. 6:30 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते आहेत मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी, पावसाळ्यापूर्वी मृदसंधारण उपचारांची देखभाल याविषयीची माहिती. 7:15 सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून, यामध्ये बुलिंग आणि शालेय वातावरण यावर डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुकसित मुजावर. 7:50 परिसर हरित घर पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते आहेत तेजा दुर्वे. दोन्ही कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन आणि निर्मितीसाही ऐश्वर्या पटवर्धन यांचं आहे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची आहे. आजचा विचार ऐकू शकाल 7:00 आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. भावधारा कार्यक्रम ऐकू शकाल 7:40 आणि 8:40. 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. मराठी चित्रपट संगीत ऐकू शकाल 9:00 आणि 9:30 गिरवाण भारतीमध्ये संस्कृत पत्रिका डॉक्टर रंजना दाते यांचे संस्कृतमधून भाषण शीर्षक कलियुग महिमा. वाचक स्वर आहे निलिमा पटवर्धन यांचा. तसेच राजीव शेंडे यांच्या स्वरात पारंपरिक करावलंबन स्तोत्र आणि डॉक्टर ओंकार जोशी यांचं संस्कृतमधून भाषण आपण ऐकू शकाल. निर्मितीसाह्य वंशिका पवार, सादर करते आहेत निलिमा पटवर्धन. 10:00 गांधीवंदना, व्ही व्ही घाणेकर यांचे विचार आपण ऐकू शकाल, सादर करते आहेत विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत, 10:25 काही स्थानिक निवेदनं आपण ऐकू शकाल. 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अबोली सुलाखे यांचं सरोद वादन आपण ऐकू शकाल.

0: राग आहिर भैरव, तबल्यावर आहेत गणेश तानवडे, आणि रात्री 10:30 वाजता अबोली सुलखे यांचेच चंद्रमुखी रागातलं सरोद वादन आपण ऐकू शकाल. 11:30 वाजता विशेष गीतगंगा, सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ, यामध्ये स्त्री आरोग्याची 52 याचा 21वा भाग, तज्ज्ञ सहभाग वैजयंती पटवर्धन, तसेच कथा वाचन लेखन आणि वाचक स्वर श्वेता कुलकर्णी यांचा, तसेच संस्कृतीच्या पाऊलखुणा याचा 82वा भाग आपण ऐकणार आहोत. प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी भारतीय प्राचीन शास्त्र संपदेच्या अभ्यासिका मनीषा पुराणिक यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असेल. दुपारी 1:00 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आमच्या उद्याच्या सायंकाळी सभेत सुरुवातीला 5:00 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युववाणी, यामध्ये स्टेट्यून या सदरात 20 मे या जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगानं, तसेच 22 मे या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त जैवविविधतेच्या दृष्टीनं मधमाशीचं महत्व आणि युवकांची भूमिका याविषयी डॉक्टर हेमंत कुमार डुंबरे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातम्या. दरम्यान संध्याकाळी 6:10 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 वाजता स्वस्थ भारत, यामध्ये 23 मे वर्ल्ड ऑब्स्टेक फिशुला डे दिनानिमित्त पुणे महानगरपालिका इथे कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर साधना भांगरे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 7:30 वाजता माझं घर माझं शेत, यामध्ये जागतिक जैवविविधता दिनानिमित्त शेतीतील जैवविविधतेचं महत्व आणि संवर्धन याविषयी अश्विनी केसकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि बाजारभाव, 7:15 वाजता एक कलाकार आणि 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता करंट अफेअर, 10:10 वाजता मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. याशिवाय प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र त्यांच्या निर्धारित वेळेवर आपण ऐकू शकाल. ही होती आज उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 6:16 आणि 8 सेकंद झाली आहेत. आमच्या एका कार्यक्रमाविषयी ऐकूया निवेदन.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरव या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
2: संध्याकाळचे 7:20 होत आहेत. सहक्षेपित करत आहोत संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. भारत इटली देशौ व्यापार निवेश आपूर्ति श्रृंखलां सुदृढीकर्तुं भारत मध्य पूर्व यूरोप आर्थिक वीथेः उत्तरोत्तर विकासार्थं परस्परं सहमतिं प्रकटितवन्तौ. सर्वकारेण कस्यापि सौंदर्य प्रसाधनोत्पादनस्य सूचिका भेषजत्वेन प्रयोगः उपभोक्तृभ्यः विशेषज्ञेभ्यः अथवा सौंदर्य चिकित्सालयेभ्यः सर्वथा निषेधितम्. स्वास्थ्य सेवा महानिदेशालयेन इबोला संक्रमणेन प्रभावित देशेभ्यः आगच्छद्भ्यः अथवा पारगमनं कुर्वद्भ्यः यात्रिणां कृते कश्चन विशेष स्वास्थ्य परामर्शः प्रसारितः. तमिलनाडु राज्ये मुख्यमंत्रिणः सी जोसेफ विजयस्य नेतृत्वयुते मंत्रिमंडले 32 जनाः सम्मिलिताः येषु 4 महिला मंत्रिणः सन्ति. अपि च आईपीएल क्रिकेट स्पर्धायाम् अद्य सायं अहमदाबाद नगरे गुजरात टाइटन्स तथा चेन्नई सुपर किंग्स दलयोः मध्ये प्रतिस्पर्धा भविष्यति. अथ वार्ताः विशदीकृत्य. भारत इटली देशौ व्यापार निवेश आपूर्ति श्रृंखलां सुदृढीकर्तुं भारत मध्य पूर्व यूरोप आर्थिक वीथेः उत्तरोत्तर विकासार्थं परस्परं सहमतिं प्रकटितवन्तौ. एकस्मिन् संयुक्त वक्तव्ये भारतस्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तथा च तस्य इटली समकक्षीया जॉर्जिया मेलोनी इत्येतौ भारत मध्य पूर्व यूरोप आर्थिक कॉरिडोर इत्यत्र सहकार्याय स्वकीय प्रतिबद्धतां ज्ञापितवन्तौ. अस्याः परियोजनायाः भूरिशः प्रशंसां कुर्वन्तौ उभौ नेतारौ ऐषमः 2020 अस्य उपक्रमस्य प्रगतये ऐमेक मन्त्रिस्तरीयगोष्ठ्याः प्रथमायोजने दृढपदक्षेपं स्वीकर्तुं प्रोत्साहितवन्तौ. रोमनगरे प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह आयोजिते संयुक्त संवाददातृसम्मेलने इटलीदेशस्य प्रधानमन्त्री जॉर्जिया मेलोनी आईमेक इत्येतं यूरोप मध्यपूर्व भारतदेशान् संयोजयितुं कश्चन महान् आर्थिक सम्पर्कमार्गः वर्तते इति वर्णितवती. तया प्रोक्तं यदस्मिन् व्यापार निवेश आपूर्ति श्रृंखला स्थैर्यं दृढीकर्तुं महत् सामर्थ्यं वर्तते. मेलोनी इत्येषा अवोचत् यत् क्षेत्रीयान्तर सम्पर्कस्य सुदृढीकरणार्थं सर्वोपरि प्राथमिकता अस्ति तथा च उभावपि देशौ अस्य वीथिमार्गस्य विकासं दृढतया समर्थयतः. उभावपि प्रधानमन्त्रिणौ पुनरपि प्रोक्तवन्तौ यत् नवोन्मेषः विज्ञानं प्रौद्योगिकी च भारत इटली देशयोः मूलाधाराः सन्ति. अत्रावसरे प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी प्रोक्तवान् यत् इटली देशः स्वस्य विशिष्टाभिकल्पनायै सूक्ष्मता कौशलाय च विश्वविश्रुतोऽस्ति. अपरत्र भारतस्य ख्यातिः विशालतायै प्रतिभायै सुलभ नवोन्मेषाय च वर्तते.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जलकुंभ असावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्य सरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेम लाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेम लाटींना चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळीत जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळीत जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता

अश्रूंचे ही तिच्या चरणी तीर्थ भावे। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी। कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, कैक जणांचे चोरून म्हणे फेकतच आले दिवसात आणणे, कैक जणांचे चोरून म्हणे फेकतच आले दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारीन आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी, कैक जणांचे चोरून म्हणे फेकत चालती दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारीन कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी। ओ वरांड्यात नाचती उन्हाळ माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाळ माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, तरुण रक्ताची गाती बोकडे कार्टून काढती फळ्यावर किडे, प्रेमी जंतू ही टुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चिटोरी, प्रेमी जंतू ही टुकार टपोरी हळूच धाडती प्रेम चिटोरी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपाती पुन्हा बेचे धडे, असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे क्षणात म्हणती स्वारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी। अरे हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, की हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके, रॉकेल ऍसिडची करुणी फवारी सुकुमारिकेची करे शिकारी, दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी। अ शिक्षणाची ह्या प्रगत भरारी, शिक्षणाची ही या प्रगत भरारी, गुरुजनांची करे मस्करी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला, विटंबवणी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी, या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळे कुमारी, आणि काळीज चोरती माणसे सारी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी। यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची। भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचे सर्वत्र झाली दाट, भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीचे सर्वत्र झाली दाट, हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट, पशु पक्षी ही कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले, पशु पक्षी कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले, वनस्पतींची झाली लुटालूट भेटेन कुठे शांततेची वाट, रान जेते होते ओसाड जन ठेपले तेथे विराट, अपवाद नसे कोणी याला नसे आज मोकळा घाट, दिसेना वाहणारी संत नदी भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी, स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट, स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट। माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन। माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख्खा दिन पुरत, माझ्या बापाच्या जीवनी सदा कस रत कस सांगू मी कोणाशी नसे आख्खा दिन पुरत, अहो शिकून मोठ व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, शिकून मोठ व्हायची त्यांची इच्छा होती मोठी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी, कंदिलाच्या पोटातलं सरले केरोसिनन पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन, पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन, दोन्ही हाती आली दुधाची ती कॅन कांडीतली गोटलीशाही बंद शाळेची लेखन, अ वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान, वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान घेऊन अंगावरी करी कष्ट रात्र दिन, नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन, नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं, कुशल वायरमनाच्या हाती आली छिन्नी हातोड्याची साधनं, गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, कारे हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं, विहिरींच्या त्या चढाउतरी

होई तसं तिन्ही वेळी नाहनं, विहिरींच्या त्या चढा उतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं, श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन, कामामध्ये रमे मन ते विसरत भूक तान, काम करता करता पाय एकच सपान, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन, सपनावरीच बसला त्यांचा हातातला घन, अन भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं, अन भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं, तळव्याची फोडेमुखी बनली निगरट, तळव्याची फोडेमुखी बनली निगरट, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ, पुसल्या त्या भाग्यरेषा दळ गिरणीवर पीठ। यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही। सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात, तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात। वैभवात सगळे भागीदार होतात, संकटात सर्व दुरावतात, जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात, जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात, ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात, मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात। असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी, असे स्वार्थी स्नेही असत। यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिच्या उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती। कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई, कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज ती, बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, तेज तीच प्रीत तीच वात्सल्याचा झराई तीच, वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप, वीर पत्नी वीर माता सर्वांमध्ये तिचेच रूप, शांत मूर्ती सरस्वती पुत्री, शांत मूर्ती सरस्वती पुत्री, बने कधी श्यामची आई, शांत मूर्ती सरस्वती पुत्री, बने कधी श्यामची आई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राचे समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राचे समयी, तीच जानकी तीच अस्मिता, तीच जानकी तीच अस्मिता, जिजाऊ आपली राष्ट्रमाता, तीच जानकी तीच अस्मिता, जिजाऊ आपली राष्ट्रमाता, पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा, मंदिरी बनुनी कधी मीरा, मंदिरी बनुनी कधी मीरा, बने कधी विठ्ठलाची लेख जनाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी, कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई, ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी। या पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती। जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल, मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करी तो स्वमनाशी, थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग, जो पण कोणी वाचेल विस्ता विस्तव अंतरीचा जाळ होऊन हर्ष नाचेल। अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता, अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता, विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता, वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दूधारी तलवार होती, जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती, देशभक्तीचा हिमालय हृदयात, देशभक्तीचा हिमालय हृदयात नसा नसात त्यांच्या प्रीती, स्वातंत्र्य देवता उगम पावली मेंदुतुनी शुभ्र स्वच्छ वाहती, स्वातंत्र्य गंगा उगम पावली मेंदुतुनी त्यांचा शुभ्र स्वच्छ वाहती, तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ, तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ, नराचा नारायण होणारी स्वाभिमानदायी ती मूर्ती, जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती, जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती, त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष, त्यांचे चरित्र

प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे कामगाराचं जीन. पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा, घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा. वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा, वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा. या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना, या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हाके गाड संसाराच. कि गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून, गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून. वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून, वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून. अवाढव्य फी डोनेशन भरवेना, अवाढव्य फी डोनेशन भरवेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून, वर्षभर बसलो ज्याची आशा धरून. तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून, तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून. सण सारे गेले सुने चांदन चमकेना, सण सारे गेले सुने चांदन चमकेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून. औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून. दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब. आधार भेटला दारूचा तशात एक थेंब. तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हाके गाड संसाराच. बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला. पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना. पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच. माझे स्वलिखित एक पात्र एक अंगिका, त्यातील स्वागत एक कविते समानच स्वागत आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे. या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखऱ्याची चप्पल बनवून जगावं, बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोड, त्यात गुंढाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयान दरीमध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं.

माझा तुझा या साहेबाचा आणि त्या मालकाचाही. गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची. कधीही कधीही पण पण पण त्या करारकर्त्यालाही पुन्हा प्रमोशनाची भांग चढली तर तर तर इथेच मेघ आहे. नव्याने संप करण्याचा धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही कमी पैशात वाढचं काम, सहन करतो कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्र्यातील गुलामांवर होणारे अत्याचार आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना. आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी. विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात, ते आम्हाला विसरतात. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला त्या कातड्याचं ठिगळ लावून हे करू नका. आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं? आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं? कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं? कोणाकडे? माझ्या पुढच्या आणि शेवटच्या कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांनो. हो रे.

देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी, हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी। देशाची खरी नौका तरंगते तुमचा घामावरी, राज्य गणराज्य कारखानी शासन सत्ताधारी। लोकशाहीची पालखी नांदते तुमच्या खांद्यावरी, असे असूनी कसे फसविते तुम्हा ठेकेदारी। तुमच्या क्षमाचा

ते लाखो जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवून तुम्हा पाडून तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोचून रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भावावीन कुजला जातो इथे नंबरी कापूस दाऊन तोटा सदा तिजोरीचा खिशात भरतो नोटा अन माती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा फोडून डरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावून खपाटी जीवना तुमचा न पोट स्वतःचेच भरतो अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावून खपाटी जीवना तुमचा पोट स्वतःचेच भरतो वस्त्र विनुनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी

0: गार राजा। धन्यवाद।
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आताच आपण ऐकलं। बरेच कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: राहिला कायम खुशहाल.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यू सिटी मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्रॉऑर्डिनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन

योजना यात महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून एआयच्या वापराने उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरोरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्यू

0: की पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 आणि 23 सेकंद झाली आहेत.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
4: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
5: सतारीचे बोल असोत
6: की मंजुळ बासरी,
5: शततारांची संतूर असो
6: की मंगल सनई,
5: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
7: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
8: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
7: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: शेवटी मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम वृत्तविशेष आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. 1 एप्रिल पासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतलीय. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिल पासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्ये आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर आणि मग क्लॅरिफिकेशन, असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे जेणेकरून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने ह्याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेला आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: खरं ते दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट जसं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही तुम्ही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असे, बाकी काही बदललेलं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काय फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काय फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनल

0: फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण एप्रिल 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय त्याच्यामध्ये आपण टॅक्स भरतो. पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाले नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
0: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्यांच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एल आर एस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदलले परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तुम्ही जर तुमच्या सीए ला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तर तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर हे दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे.
0: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेकदा गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का. तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयर. ही एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर, आता 15 नंबर 15G 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसा आता तुमचा जो फॉर्म 15G 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा. तर त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा. पुढे पण तेच चालू राहणार आहे, फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय. फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर, आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, ते हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखापेक्षा जास्त जर जमा झाली तर ते नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याची सगळ्याची एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचं एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात नवीन इन्कम टॅक्स ऍक्टशी काही संबंध नाही आहे.
1: सर, आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेटसाठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन

0: आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे. त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते. म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केला तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं. रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं. तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत. असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत. नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय आहे की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबई ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं. तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA चे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त चारच जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या चार मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. अशाच ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई तर आहेच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि जसे IT कंपनीज बँगलोर, हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये, अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनी झालेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत. तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% HRAची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो, जे कॉमन मॅनला समजावं असा दृष्टीने?
0: एवढंच म्हणायचं आहे, हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो, तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार. जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील, जे कन्सल्टंट असतील, त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे. म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख, शके 1948, 21 मे 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. येत्या 24 मे पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर विदर्भात मात्र हवामान कोरडं राहून तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता ऐकूया माती परीक्षण काळाची गरज याविषयी ज्योती खराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, मृदाशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार. भारत हा शेतीप्रधान देश आहे. नैसर्गिक शेती हा शेतीचा मूळ गाभा आहे. हरितक्रांतीच्या काळात अन्नधान्यांचा साठा भरपूर प्रमाणात वाढविला गेला. वेगवेगळ्या संकरित जाती, कीटकनाशके, रासायनिक खते यांचा वापर करून अन्नधान्याचा साठा वाढविला गेला. ती त्यावेळची गरज किंवा निकडीची गरज होती, परंतु वापर केल्या गेलेल्या निविष्ठांचा परिणाम नंतरच्या काळात दिसून येऊ लागला. जमिनीची सुपीकता हळूहळू कमी होऊ लागली. जमिनीचं आरोग्य बिघडत चालले. जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता हळूहळू कमी होऊ लागली आणि म्हणूनच बदलत्या काळात जमिनीचे आरोग्य अथवा जमिनीचे परीक्षण करणे महत्त्वाचे ठरले. माती परीक्षण म्हणजे नेमकं काय? तर माती परीक्षण म्हणजे जमिनीत असणारे विविध घटक, जसं की सामो, विद्युत क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध अन्नद्रव्य, जैविक संपत्ती इत्यादींचे समन्वय आणि विश्लेषण. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म यांचा समन्वय साधत प्रयोगशाळेत त्या गुणधर्मांचे वेगवेगळ्या प्रमाणित पद्धतीने पृथक्करण करणे म्हणजेच माती परीक्षण होय. जमीन ही एक निर्जीव वस्तू नसून ती जिवंत आहे. हा जिवंतपणा टिकवण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. मातीची तपासणी केल्याने अन्नद्रव्यांची नेमकी गरज कळते. जमिनीची तपासणी प्रामुख्याने 3 कारणांसाठी केली जाते. जमिनीचा प्रकार ठरवणे, जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा अजमावणे व त्यानुसार खतांची शिफारस करणे आणि जमिनीत काही दोष आढळल्यास त्यावर उपाययोजना सुचविणे. माती परीक्षणाचे प्रामुख्याने महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. पहिला, परीक्षणासाठी योग्य असा मातीचा नमुना गोळा करणे. मातीच्या नमुन्याबद्दलची आवश्यक ती माहिती आणि वैशिष्ट्यांची नोंद घेणे. परीक्षणासाठी प्रातिनिधिक मातीचा नमुना गोळा करून तो प्रयोगशाळेकडे पाठविणे. मातीतील निरनिराळ्या गुणधर्मांचे आणि अन्नद्रव्यांचे प्रयोगशाळेत प्रत्यक्ष परीक्षण करणे. परीक्षण निष्कर्षावरून जमिनीची वर्गवारी करून त्यावरून खतांची योग्य मात्रा ठरविणे. खतांबाबतचा सल्ला शेतकऱ्यांना समजवून देऊन तो वापरण्यास प्रवृत्त करणे. आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मातीचा नमुना गोळा करणे.

कारण आलेल्या मातीच्या नमुन्यावरती पूर्ण जमिनीचं आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे नमुना प्रातिनिधिकच असणे गरजेचे असते. मग नमुना प्रातिनिधिक हवा असेल तर तो नमुना गोळा कसा करायचा? तर माती परीक्षणाचे सर्व महत्त्व परीक्षणासाठी आलेल्या मातीच्या नमुन्यावर अवलंबून असते. यासाठी नमुना घेताना कुचराई, हलगर्जीपणा टाळला पाहिजे. तसेच ती माहिती भरताना ती वेळीच भरली गेली नाही किंवा राहून गेली तर गोंधळ होण्याची देखील शक्यता असते. म्हणून परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करणे याला शास्त्रीय महत्त्व आहे. हे ओळखूनच आपण परीक्षणासाठी नमुने गोळा करावेत. मातीचा नमुना घेण्यासाठी एकंदर क्षेत्राची स्थिती थोडक्यात पण स्पष्टपणे दिसून यावी हा उद्देश असतो. नमुना घेण्यापूर्वी नमुन्याचे क्षेत्र, त्याची स्थिती, त्याचं स्थान, पीक इत्यादीवरून ते निश्चित करावं. नमुना घेण्याची स्पष्ट कारणांची पूर्ण कल्पना असायला हवी. जमिनीतील पिकांच्या जोपासनेमुळे होणारा तत्कालीन फरक टाळण्यासाठी मातीच्या नमुन्याकरता सामान्यत एकाच पिकाखालील एकाच प्रकारची आणि एकंदर समान स्थितीतील जागा शक्यतो निवडावी. एका नमुन्यासाठी साधारणपणे एकसारखी 1 ते 5 एकरपर्यंत जमीन घ्यावी. यापेक्षा जास्त क्षेत्र असल्यास नमुना प्रातिनिधिक असण्याचा संभव कमी होतो. ही जमीन सामान्यपणे एकाच प्रकारची आहे असे गृहीत धरल्यास पुढील परीक्षण व त्याचा उपयोगही सरळ साध्य होतो. जमिनीत फरक दिसून आला तर सारख्या असणाऱ्या जमिनीपुरताच नमुना घ्यावा आणि फरकाचा स्पष्ट उल्लेख करून त्या भागासाठी दुसरा नमुना घ्यावा. म्हणजेच काय? तर आपल्याला जिथं डोळ्यांनी फरक दिसेल अशा प्रत्येक फरकाचा आपल्याला एक वेगळा नमुना घ्यायचा आहे आणि हा वेगळा नमुना प्रत्येक वेळीस प्रयोगशाळेमध्ये वेगळ्या वेगळ्या कापडी पिशवीत आपल्याला निघून द्यायचा आहे. नमुना घेण्याचा हेतू एकतर मातीच्या कसाबद्दल आणि खत विषयक सल्ला एवढाच मर्यादित असू शकेल अथवा नवीन पिकाच्या किंवा ओलिताच्या दृष्टीने पुढील योजना काय असाव्यात यासारखा जास्त दूरवरचा देखील असू शकतो. नमुना घेण्याची पद्धत ही हेतूप्रमाणे बदलावी लागत असल्याने ती स्पष्ट करूनच नमुना घ्यावा. नमुना घेत असताना सर्वसाधारणपणे जागा ही समान एकाच प्रकारची आणि बांध, गोठे, खताचे ढीक, झाडाखालील जागा, सांडपाण्याचे चर यापासून ती दूर असावी. कारण या ठिकाणी शेण, मलमूत्र, कचरा, पालापाचोळा या गोष्टींची भर असण्याची शक्यता असते. मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. म्हणजेच काय? तर मातीचा नमुना घेण्याची योग्य वेळ ही उन्हाळ्याची आहे. पहिलं पीक काढल्यानंतर दुसरं पीक लावायच्या आधी आपण नमुना घेणं योग्य आहे. शेतात रासायनिक खते टाकली असल्यास 2 ते 2.5 महिने नमुना घेऊ नये किंवा 2 ते 2.5 महिन्याच्या आत नमुना घेणे योग्य नाही. मातीच्या पृष्ठभागावरील काडी कचरा बाजूला सारून शेतातील 8 ते 10 निरनिराळ्या ठिकाणाहून इंग्रजी वी आकाराच्या साधारणतः 30 सेंटीमीटर खोलीचा खड्डा काढून समांतर जाडीचा थर गोळा करावा. म्हणजे ज्या ठिकाणून आपल्याला नमुना घ्यायचा आहे त्या ठिकाणी झिगझॅग लाईन नागमुडी वळण घेऊन प्रत्येक लाईनवरती एका समान अंतरावरती समान खोलीचे खड्डे घेऊन प्रत्येक खोलीतला मातीचा थर आहे तो गोळा करायचा. तो गोळा केल्यानंतर पूर्ण ठिकाणचा गोळा केलेला माती आहे ती एका स्वच्छ घमेलामध्ये मिक्स करायची. ती त्याच्यातली काडी कचरा, पालापाचोळा, मोठे दगड किंवा जे काही काडी कचरा असेल तो बाजूला करायचा आणि ती माती स्वच्छ कापडावरती किंवा स्वच्छ पेपरावरती अंथरायची. अंथरल्यानंतर तिच्यात एक अधिकचं चिन्ह करायचं. अधिकचं चिन्ह केल्यामुळे त्याचे समान 4 भाग होणार आणि कुठल्याही समोरासमोरचे 2 भाग गोळा करायचे आणि समोरासमोरचे 2 भाग फेकून द्यायचे. ही प्रक्रिया जोपर्यंत आपली गोळा झालेली माती 1/2 किलो होत नाही तोपर्यंत करायची. म्हणजेच काय? जो आपण नमुना गोळा करणार आहोत तो नमुना पावभाग पद्धतीनं आपल्याला कमी करत यायचा आहे. कारण नमुन्यासाठी जेव्हा आपण मातीचं परीक्षण करतो परीक्षणासाठी फक्त 1/2 ते 1 किलो माती आवश्यक असते आणि आपण गोळा केलेली माती आहे ती साधारणतः 1 किलोपेक्षा जास्तही असू शकते. त्याच्यामुळे ती कमी करण्यासाठी आपण ही पावभाग पद्धत करून ती कमी करणार आहोत. ह्याला शास्त्रीय पद्धतीनं माती कमी करणं असं म्हणतात.

आपण मातीचा नमुना घेण्यासाठी वेगवेगळ्या अवजारांचा उपयोग करणार आहोत. त्याच्यामध्ये अगर, कुदळ, खुरपे, घमेलं इत्यादी साहित्य आपल्याला लागतं. ज्यावेळेस आपल्याला मातीचं परीक्षण, साधारणपणे मातीचा सामू, मातीची विद्युत क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध अन्नद्रव्य, मग त्याच्यामध्ये मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यासाठी आपण मातीचं परीक्षण करतो. पण ज्यावेळेस आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचं परीक्षण करायचं असेल, त्यावेळेस खड्डा घेत असताना कुठलाही लोखंडी अवजार तिथे आपण वापरू नये. लोखंडी अवजाराने जर खड्डा घेतला किंवा लोखंडी अवजाराने जर आपण नमुना घेतला, तर मातीचं परीक्षण करण्यासाठी ज्यावेळेस आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार करतो, तर त्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. त्यामुळे त्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर ती परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं परीक्षण करत असताना कुठल्याही लोखंडी अवजाराचा उपयोग आपल्याला तिथं करायचा नाही. परंतु जर लोखंडी अवजारे वापरली नाही तर आपण खड्डा करू शकत नाही. तर याला एक पर्याय म्हणून ज्या अवजाराने आपण नमुना घेणार आहोत त्याला आपण थोडंसं ऑइल पेंट केला तर तिथं कमीत कमी संपर्क किंवा लाकडी अवजाराचा उपयोग आपण करू शकतो. नमुना गोळा केल्यानंतर तो नमुना एका कापडी पिशवीमध्ये बांधून तो जवळच्या प्रयोगशाळेमध्ये किंवा खात्रीच्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही पाठवू शकता. प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर तिथं मातीचं पृथक्करण केलं जातं. पृथक्करण वेगवेगळ्या घटकांसाठी केलं जातं. आता हे घटक कुठले, तर जमिनीचा सामू, जमिनीची विद्युत क्षारता, जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्ब, उपलब्ध असणारे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य इत्यादींसाठी जमिनीचं परीक्षण केलं जातं. हे परीक्षण प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या ज्या स्टँडर्ड पद्धती आहेत, प्रमाणित पद्धती आहेत, त्याच्यानुसार केलं जातं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये देखील आपण मातीचं परीक्षण करतो. एका नमुन्याची फीची आकारणी साधारणतः 860 रुपये आहे. 860 रुपयामध्ये आपण मातीचे सगळे, तिचा सामू, विद्युत क्षारता, सेंद्रिय कर्ब, त्याच्यानंतर उपलब्ध मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य इत्यादींसाठी परीक्षण केलं जातं. परीक्षण केल्यानंतर मातीचा नमुन्याचा जे काही उपलब्ध अन्नद्रव्यावरनं मातीचं परीक्षण केलेलं आहे त्याचा अहवाल किंवा त्याचा रिपोर्ट आपण तयार करतो आणि तो रिपोर्ट आपण शेतकऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती किंवा त्यांच्या ईमेलद्वारे त्यांना आपण पाठवतो, किंवा शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये येऊन देखील तो रिपोर्ट घेऊन जातात. अशा पद्धतीनं मातीचं परीक्षण करून त्याचा अहवाल आपण शेतकऱ्यांना देत असतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो, माती परीक्षण केल्यानंतर अहवाल आपल्याला प्राप्त होतो, त्या अहवालावरनं आपण खतांच्या शिफारशी सांगत असतो. खतांच्या शिफारशी सांगत असताना आपल्याला माती परीक्षणाच्या रिपोर्टची मदत घ्यावी लागते. माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये आलेले अन्नद्रव्य त्यांचा साठा किती आहे आणि त्या साठ्यावरनं आपल्याला खतांच्या शिफारशी किती द्यायच्या हे आपल्याला ठरवता येतं. उदाहरणार्थ मातीच्या नमुन्याच्या पृथक्करण निष्कर्षावरून मातीतील उपलब्ध नत्र 140 पेक्षा कमी असेल तर आपण शिफारशीत खत मात्राही 50% जास्त देण्यासाठी सांगतो. त्याचबरोबर स्फुरद देखील कमी असेल, अत्यंत कमी असेल, तर आपण शिफारशीत खत मात्रेपेक्षा 50% खत मात्रा जास्त देण्यासाठी सांगतो. हीच जर प्रतवारी कमी असेल तर शिफारशीत खत मात्रा ही 25% जास्त देण्याची आपण शिफारस करतो. त्याचबरोबर हे प्रतवारी जर मध्यम असेल किंवा थोडी जास्त असेल तर आपण शिफारशीप्रमाणे खत मात्रा देण्यासाठी सांगतो. त्याच्या उलट जर ही प्रतवारी जास्त असेल तर खत मात्रा ही शिफारशीपेक्षा 25% कमी आणि खूप जास्त असेल तर शिफारशीत खत मात्रेपेक्षा 50% कमी करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना रिपोर्टमध्ये, अहवालामध्ये तसे नमूद करतो. त्याचबरोबर जेव्हा माती परीक्षणावरून आपण खतांच्या शिफारशी शेतकऱ्यांना सांगत असतो, ते सांगत असताना प्रत्येक वेळेस जमिनीच्या प्रकारावरनं कुठली खतं द्यायची आणि ती कशी द्यायची ही आपण हंगामानुसार आणि त्याच्या वेळेनुसार आपण ती शेतकऱ्यांना सांगत असतो. अशा पद्धतीनं माती परीक्षण केल्यानंतर ज्या काही खतांच्या शिफारशी आहेत त्या शेतकऱ्यांना समजणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी अहवाल आहे. त्या अहवालामधील ज्या काही शिफारशीत खत मात्रा आहेत त्या शिफारशीत खत मात्रा, त्याच्यानुसार उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश यांची मात्रा अहवालामध्ये नमूद केलेल्या रिपोर्टप्रमाणे शेतकऱ्यांनी देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं माती परीक्षण केलं तर निश्चितच आपण बदलत्या काळानुसार जमिनीला

0: काय हवं आहे आणि जमिनीला किती प्रमाणात देणं गरजेचं आहे हे ठरवून त्यानुसार आपण खतमात्रा दिली तर निश्चितच जमिनीची सुपीकता शाश्वत राहून उत्पादकता वाढवण्यास निश्चितच मदत होईल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूया शेळ्यांचे वाहतूक नियोजन याविषयी डॉक्टर स्मिता कोल्हे, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार पशुपालक मित्रांनो, शेळीपालन करताना आपण विविध स्तरावर माहिती घेत असतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर माहिती घेऊया, शेळ्यांचे वाहतूक नियोजन कसे करावे. आपल्याला माहितीच आहे की शेळी हा अत्यंत संवेदनशील प्राणी असल्यामुळे वाहतुकीदरम्यान निर्माण होणाऱ्या ताणामुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शेळ्या रोगाला बळी पडतात, यामुळे शेळीपालक नेहमीच अडचणीमध्ये येत असतो. याकरिता शेळ्या हाताळताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीदरम्यान तसेच वाहतुकीनंतर घ्यावयाची दक्षता याबाबत आपण विस्तृतपणे समजून घेणे आवश्यक आहे. आता आपण सर्वप्रथम शेळ्या वाहतुकीची पूर्वतयारी कशी करायची याबद्दल माहिती घेऊया. प्रत्येक व्यक्ती जो शेळ्यांच्या वाहतूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी आहे त्यांनी वाहतुकीचे नियम तसेच कायदे समजून घेऊन त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीकरिता निवड करण्यात येणाऱ्या शेळ्यांवर ताण येऊ नये याकरिता योग्य हाताळणी पद्धतीचा अवलंब करावा. शेळ्या ह्या नैसर्गिक कुरणावर चराई करून संगोपन केल्या जातात, त्यामुळे त्या एकत्र करणे, त्यांची निवड करून वर्गीकरण करणे तसेच वाहनामध्ये चढवणे याकरिता येणारा मानवी संपर्क यामुळे शेळ्यांवर ताण येऊ शकतो. यामुळे अनुभवी व्यक्तीकडून शेळ्यांची हाताळणी झाल्यास हा ताण कमी करता येऊ शकतो. शेळ्यांची निवड करून एकत्र करताना होणाऱ्या हाताळणीवेळी शेळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा अथवा दुखापत होणार नाही याची आपण नेहमीच दक्षता घ्यावी. आता शेळ्या हाताळताना तसेच वाहनामध्ये चढविताना काय काळजी घ्यावी याविषयी आपण बघूया. हाताळणी करणाऱ्या व्यक्तीला शेळ्या समूहामध्ये एकत्र करणे, त्यांना पकडणे अथवा शेळ्यांना थांबवणे याबाबतची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. शेळ्या हाताळणी करताना त्यांच्यामध्ये जो ताण निर्माण होतो त्यामुळे शेळ्यांच्या शरीरामधील पाणी कमी होते, शेळ्या मलूल होणे अथवा त्यांच्या शरीरावर जखमा होण्याची शक्यता असते. ताणग्रस्त शेळ्यांच्या वर्तनामध्ये बदल जाणवतो, शेळ्या चालत असताना अचानक थांबतात तसेच पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्यास त्या पुढे न जाता मागे येतात अथवा इतरत्र पळण्याचा प्रयत्न करतात तसेच ओरडतात. अशा वेळी शेळ्या नियंत्रणामध्ये आणण्याकरिता योग्य पद्धतींचा वापर करावा. शेळ्या हाताळणी करताना त्यांचे केस पकडू नये, शिंगे पकडताना काळजीपूर्वक हाताळावे कारण यामध्ये शिंगे मोडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. याकरिता शेळीच्या जबड्याखाली एक हात तसेच डोक्यामागे एक हात ठेवून शेळ्यांची हाताळणी करावी. शेळ्या उचलताना शेळीच्या छाती तसेच पोटाच्या आधाराने संपूर्ण शरीर एकत्रपणे व्यवस्थितपणे उचलून वाहनामध्ये सोडावे. शेळ्यांचे डोके, पाय, शिंगे, कान तसेच केस पकडून उचलण्याचा कधीही प्रयत्न करू नये. शेळ्या आतळताना तसेच वाहनामध्ये चढविताना आपण काय काळजी घ्यायला हवी तर वाहतूक करण्यात येणाऱ्या शेळ्या सुदृढ, निरोगी तसेच वाहतुकीकरता योग्य असल्याची आपण खात्री करून घ्यावी. आजारी, जखमी, अशक्त, थकलेल्या, गाभण, 3 महिन्यांवरील गाभण असलेल्या शेळ्या, लहान पिल्ले तसेच फार वयस्कर शेळ्यांची वाहतूक आपण टाळावी. वाहनामध्ये शेळ्या चढविण्याकरिता रॅम्प वापरल्यास त्याचा उतार 35 डिग्रीपेक्षा जास्त असावा अथवा पायऱ्या वापरल्यास त्याची उंची 15 इंचापेक्षा जास्त नसावी. प्रकाशाकरिता रात्रीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाईट बल्बची स्थिती कशी असावी अशी असावी जेणेकरून शेळ्यांचे डोळे चमकणार नाही, परंतु वाहनामध्ये प्रकाश असणे फार आवश्यक आहे. आता आपण जेव्हा वाहतूक करतो, शेळ्यांची वाहतूक करतो, तेव्हा वाहतुकीचे वाहन कसे असावे याबद्दल आपण माहिती घेऊया. वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे वाहन वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असून वाहन मालक तसेच चालकाकडून वाहतुकीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असल्याची प्रथमतः खात्री करावी. छत नसलेले तसेच पुरेशा उंचीच्या कडा नसलेल्या छोट्या वाहनांमधून शेळ्या उड्या मारणे अथवा बाहेर पळण्याची भीती असते. असे वाहन वाहतुकीकरिता उपयुक्त नसते. वाहनाच्या कडामधील गॅपमध्ये शेळ्यांचे शिंगे अथवा पाय अडकणार नाही याची दक्षता घ्यावी. ऊन, पाऊस, गारठा यापासून बचाव करण्याकरिता वाहनाला व्यवस्थित

करत असणे आवश्यक आहे. शेळ्यांना इजा होईल अशा प्रकारचे लोखंडी खिळे अथवा खुबे वाहनाच्या आतील बाजूस नसतील याची खात्री करून घ्यावी. तसेच वाहनामध्ये असलेल्या बिजागिरी, लॅचेस यांच्यापासून शेळ्यांना दुखापत होणार नाही याकरिता त्यावर गवताचा थर टाकावा. वाहनाच्या आतील भागामध्ये असलेली लोखंडी फिटिंग सैल असल्यास त्याचा कर्कश आवाज सतत येत असतो आणि या आवाजामुळे शेळ्यांच्या शरीरामध्ये ताण निर्माण करणारे संप्रेरके तयार होतात. यामुळे शेळ्या ताणग्रस्त होतात. याकरिता सदर लोखंडी फिटिंग सैल असल्यास ती घट्ट करून घ्यावी अथवा त्यामध्ये रबरी बूट्स बसवण्यात यावे जेणेकरून आवाज होणार नाही. वाहनामध्ये शेळ्यांना स्थिर उभे राहण्याकरिता त्रास झाल्यास त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. याकरिता वाहनाच्या तळभागामध्ये थोडी वाळू तसेच गवताचे पाचट टाकावे. मोठ्या आकाराच्या वाहनांमध्ये शेळ्यांना स्थिर उभे राहण्याकरिता आधार मिळावा यासाठी 10 फूट लांबीचे विभाजक कप्पेसुद्धा आपण करू शकतो. वाहतुकीदरम्यान कमी जागेमध्ये शेळ्या ठेवण्यात आलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये शेळ्यांमधील आक्रमकता वाढते आणि त्यामुळे त्यांना इजा अथवा दुखापत होण्याची भीती असते. याकरिता शेळ्यांचे शारीरिक आकारमान, वय तसेच लिंग यानुसार शेळ्या वाहनामधील वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवाव्यात जेणेकरून शेळ्यांना त्रास होणार नाही आणि त्यांची आक्रमकता कमी होण्यास मदतच होईल. वाहनामध्ये खेळती हवा असल्यास आतमधील उष्णता, ओलावा, धूळ तसेच अपायकारक वायू कमी होण्यास मदत होते. वातावरणामध्ये उष्णता तसेच आर्द्रता जास्त असताना वाहनामध्ये व्यवस्थित वायुविजन न झाल्यास शेळ्यांमध्ये उष्णतेचा ताण कमी होण्याची शक्यता असते. याकरिता वाहनाच्या सर्व बाजूला आवश्यकतेनुसार झडपा असाव्यात. वाहनामध्ये शेळ्या लोड केल्यानंतर वाहन एका ठिकाणी जास्त वेळ थांबू नये कारण थांबलेल्या अथवा उभ्या वाहनामध्ये वायुविजन होत नसल्यामुळे आतमधील तापमान तसेच आर्द्रता वाढण्यास मदत होते. वाहनामध्ये शेळ्या चढविताना वाहनाचे इंजिन बंद असावे. आता आपण वाहतुकीदरम्यान कुठली काळजी घ्यायची याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. कमीत कमी वेळेत वाहतूक पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाहतुकीचा मार्ग तसेच वाहतुकीची वेळ याचे नियोजन करावे. जसे परराज्यामधून वाहतूक करावयाची असल्यास राज्याची सीमा ओलांडण्याची वेळ, वाहतुकीच्या मार्गावरील रहदारीची वेळ या सर्व बाबींचा विचार करून आपण वाहतूक करावी कारण थांबून थांबून वाहतूक झाल्यास शेळ्यांना त्रास होतो. उष्ण वातावरणामध्ये वाहतूक ही रात्रीच्या वेळी अथवा सकाळच्या सायंकाळच्या वेळी करावी. वाहनाचा पृष्ठभाग समांतर नसल्यास वाहन चालत असताना शेळ्यांना स्थिर उभे राहण्यास त्रास होत असल्यामुळे शेळ्या घाबरतात. याबाबत आपण नेहमी सतर्क असावे. वाहतुकीच्या सुरुवातीला वाहनाची गती हळू असावी. उग्रपणे वाहन चालवल्यास शेळ्यांच्या शरीरामधील संप्रेरके तसेच रक्तघटकामध्ये बदल होतो तसेच हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शेळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. वाहनामध्ये वाहतुकीच्या समांतर दिशेने शेळ्या उभे राहण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शेळ्या ह्या नेहमी त्यांची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत असतात. वाहन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला शेळ्यांमध्ये उड्या मारणे, हालचाल वाढल्यामुळे शेळ्या खाली पडून तुडविल्या जाण्याची शक्यता असते. अशावेळी काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. वाहन चालत असताना खूप जोरात ब्रेकिंग होणे, वाहनाच्या गतीमध्ये अचानक बदल होणे अशा परिस्थितीमध्ये शेळ्या खाली पडण्याची जास्त भीती असते. याबाबत आपण दक्षता घ्यावी. साधारणपणे 45 किलो वजनाच्या शेळीकरिता 0.25 चौरस मीटर इतकी जागा आवश्यक असते. यानुसार वाहनाच्या आतील भागाची लांबी तसेच रुंदी विचारात घेऊन शेळ्यांची संख्या निश्चित करावी. वाहनामध्ये शेळ्यांची गर्दी जास्त झाल्यास कोणत्याही वातावरणामध्ये शेळ्यांना त्रास होतो. यामध्ये शेळ्या ओरडतात, अचानक खाली बसतात, त्या परत उभे राहण्यास अक्षम होतात. यामुळे वाहतुकीचा कालावधी 24 तासांपेक्षा जास्त असल्यास आवश्यक जागेपेक्षा 15% जागा वाहनामध्ये मोकळी राहील आणि यानुसारच आपण वाहतुकीसाठी शेळ्यांची संख्या निश्चित करावी. जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची वाहतूक करताना निर्माण होणारा उष्णतेचा ताण ही वारंवार उद्भवणारी समस्या आहे. याकरिता वाहनामधील वायुविजन याची अतिरिक्त दक्षता घेण्यात यावी. वाहनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हवेचा प्रवाह खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनामध्ये शेळ्यांची जास्त गर्दी होणार नाही याची नेहमीच काळजी घ्यावी. वाहतूक सुरू केल्यानंतर प्रथम 1 तासांनी तसेच नंतर प्रत्येकी 2 ते 3 तासांनी शेळ्यांची तपासणी करावी.

त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. वाहतुकीदरम्यान वाहन थांबविण्याची आवश्यकता भासल्यास सावलीच्या ठिकाणी वाहन पार्क करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उन्हात वाहन पार्क करू नये. वाहतूक करताना वातावरणीय तापमान तसेच सापेक्ष आर्द्रता विचारात घेऊन वाहतूक करावी. वाहतुकीकरिता 25 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतचे वातावरणीय तापमान अनुकूल असते. वातावरणाचे तापमान यापेक्षा वाढल्यास शेळ्यांना त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याकरिता अतिरिक्त प्रयत्न करावे लागते. यामध्ये शरीरामधील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करणे, असे काही उष्माघातासारखे लक्षणे दिसल्यास अशा शेळ्यांच्या डोक्यावर गार पाणी टाकल्यास शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. वातावरणीय तापमान तसेच सापेक्ष आर्द्रता इंडेक्सनुसार वाहतुकीकरिता अनुकूल स्थिती विचारात घेऊन नेहमीच वाहतूक झाल्यास शेळ्यांच्या शरीरावरील ताण कमी होऊ शकतो. वाहतुकीनंतर शेळ्या ह्या

0: होण्यास मदत होते. वातावरणीय तापमान तसेच सापेक्ष आर्द्रता इंडेक्सनुसार वाहतुकीकरिता अनुकूल स्थिती विचारात घेऊन नेहमीच वाहतूक झाल्यास शेळ्यांच्या शरीरावरील ताण कमी होऊ शकतो. वाहतुकीनंतर शेळ्या ह्या वाहनामधून काळजीपूर्वक उतरवण्यात याव्या. वाहतुकीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यानचा कालावधी शेळ्यांकरिता फार तणावजनक असतो. याचा परिणाम शेळ्यांच्या प्रतिकार शक्तीवर होत असतो. वाहतुकीचा कालावधी 12 तास असल्यास वाहतुकीनंतर साधारणपणे 3 दिवस शेळ्या ह्या तणावग्रस्त असतात. यामध्ये शेळ्यांच्या शारीरिक तापमानामध्ये वाढ, हृदयाचे ठोके तसेच श्वास घेण्याचा वेग वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात. तसेच या कालावधीमध्ये प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यास शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये प्रामुख्याने श्वसन संस्थेचे आजार जसे की निमोनिया, घटसर्प, PPR इत्यादी सारखे आजार होण्याची शक्यता असते. वाहतुकीनंतर शेळ्यांना 3 दिवस इलेक्ट्रोल पावडर तसेच 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळाचे मिश्रण करून प्रतिशेळी 500 मिली पाजावे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला याबाबत निश्चितच घ्यावा. शेळ्यांच्या शरीरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याकरिता शेळ्यांना ताणविरोधी औषधे जसे जीवनसत्व क, जीवनसत्व अ, ड आणि ई इत्यादी देण्यात यावे. शेळ्यांची वाहतूक हे शेळीपालन व्यवसायातील एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे योग्य पद्धतीने वाहतूक केल्यास शेळ्यांचा ताण कमी होतो आणि त्यांच्या आरोग्यावर तसेच उत्पादन क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. यामुळे शेळ्यांची योग्य वाहतूक ही शेळीपालनाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची बाब आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले पुणे बाजार समितीचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव क्विंटलमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 425 क्विंटल, कमीत कमी दर 3300, जास्तीत जास्त दर 3700, सरासरी 3500. गहू शरबती 440 क्विंटल आवक, कमीत कमी 4200, जास्तीत जास्त 6500, सरासरी 5300. ज्वारी मालदंडी 714 क्विंटल आवक, 5500 ते 6500, सरासरी 6000. मका लाल 4 क्विंटल आवक, 2700 ते 2800, सरासरी 2750. मूग हिरवा आवक 42 क्विंटल, कमीत कमी 9100, जास्तीत जास्त 9500, सरासरी दर 9300. डाळिंब आरक्ता 536 क्विंटल आवक, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 15000, सरासरी दर 8500. उडीद 6 क्विंटल आवक, 9200 ते 10600, सरासरी 9900. बटाटा लोकल आवक 4875 क्विंटल, कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1500, सरासरी 1000. कांदा लोकल 10713 क्विंटल आवक, 400 ते 1400, सरासरी 900. फ्लॉवर लोकल 592 क्विंटल आवक, 400 ते 1600, सरासरी 1000. भेंडी लोकल 292 क्विंटल आवक, 1000 ते 4000, सरासरी 2500. चिक्कू लोकल 151 क्विंटल आवक, 2000 ते 5000, सरासरी 3500. संत्री लोकल 107 क्विंटल आवक, 4000 ते 10000, सरासरी 7000. मोसंबी लोकल 114 क्विंटल आवक, सरासरी 2000, कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 5000, सरासरी 3500. दुधी भोपळा लोकल क्विंटल 232 क्विंटल आवक, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त दर 2500, सरासरी दर 1750. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त पुणे बाजार समितीचे बाजारभाव. याबरोबरच शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. राम राम.

श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: और दार उगर देगा दार, हर पाउस पड़ता हो भिजून चिंब झालो मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ।
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम।
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणारं असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही, हीच आहे।
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती।
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं।
1: नाटकं, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही। आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत। जरूर ऐका, कधीही कुठेही।

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करत आहोत मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यूसिटी, मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
2: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपान्शन इन आवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
1: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसा

महिलांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 1 महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक ST बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन.

0: दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15:23 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: नमस्कार श्रोते हो, एक कलाकार या कार्यक्रमात मी शिल्पा देशपांडे आपलं स्वागत करते. श्रोते हो, चित्रपटसृष्टी आपल्या आयुष्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा एक भाग आहे. त्यातील नायक नायिका, त्यांच्या भूमिका, चित्रपट आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्यही आपल्यासाठी उत्सुकतेचा विषय असतो. आणि याच उत्सुकतेपोटी एका कलाकाराला आपण सगळ्या स्तरावर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला माणूस म्हणूनही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. 1994 सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला आणि चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन, बोलूया एक कलाकारमध्ये तिच्याविषयी. सिनेजगतात लुकलुकणाऱ्या अनेक तारकांपैकी एक स्वयंभू ध्रुवतारा. चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नसताना हे क्षेत्र समजून घेऊन तेथेही पाय रेवून केवळ शोभेची बाहुली न बनता आपलं स्थान टिकून ठेवणं सुष्मिताला जमलं. दस्तक हा तिचा पहिला चित्रपट.

सुष्मिता सेन यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी एका बंगाली वैद्य कुटुंबात झाला. हैदराबादमध्ये भारतीय हवाई दलातील विंग कमांडर सुबीर सेन आणि दागिने डिझायनर शुभ्रा सेन यांच्या पोटी जन्मलेल्या सुष्मितानं तिचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबादमधील हिंदी माध्यमाच्या शाळेतून घेतलं. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत तिला इंग्रजी बोलता येत नव्हतं किंवा लिहिता पण येत नव्हतं. तथापि नंतर तिनं इंग्रजी ही भाषा शिकली आणि नवी दिल्लीतील हवाई दल सुवर्ण महोत्सवी संस्थेतून पदवी प्राप्त केली. याच काळात सुष्मितानं मॉडेलिंग सुरू केलं. 1996 चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. श्रोतेहो, आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे 1994 सुष्मिता सेन यांनी मिस युनिव्हर्स हा किताब जिंकून भारतासाठी पहिलाच इतिहास रचला. सिर्फ तुम या चित्रपटातील या गाण्यामध्ये तिच्या नृत्याचे, अभिनयाचे आणि दिसण्याचंही कौतुक झालं. ऐकूया सिर्फ तुम या चित्रपटातलं गाणं, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात समीर यांचे शब्द.

1994 मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेविषयी सांगितलं जातं की त्यामध्ये जवळपास 26 तरुणींनी आपलं नाव स्पर्धेतून मागं घेतलं, कारण ऐश्वर्या राय सारखी सुंदर तरुणी या स्पर्धेमध्ये होती. तिच्यासमोर कुणाचंही टिकणं कठीण होतं आणि नाव मागं घेणाऱ्यामध्ये सुष्मिता सेनचंही नाव होतं. परंतु तिच्या आईनं तिला समजून सांगितल्यानंतर सुष्मितानं स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या सौंदर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिनं ही स्पर्धा सुद्धा जिंकली. एका उत्तरानं सुष्मितानं मारली बाजी. सांगितलं जातं की ऐश्वर्या आणि सुष्मिता यांच्यामध्ये मोठी टक्कर होती, परंतु मुलाखतीच्या फेरीत सुष्मितानं ऐश्वर्याला मागं टाकलं. सुष्मितानं नुसतं सौंदर्यच नाही तर आत्मविश्वास, सौंदर्य आणि निर्णय घेण्याची क्षमता असेल तर आयुष्य सगळ्यांपेक्षा वेगळं होतं.

दाखवून दिलं. तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवास आणि वैयक्तिक प्रवास हे दोन्हीही आत्मविश्वास या समान धाग्यानं गुंफला गेलाय. विनोदी चित्रपट बीबी नंबर 1 च्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सिर्फ तुम, फिलहाल याच्यातील तिच्या भूमिकांसाठी देखील तिला नामांकन मिळालं. तिच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये आखे, मैं हूं ना, मैंने प्यार क्यों किया याचा समावेश आहे.

श्रोतेहो, आपल्याच पद्धतीनं आयुष्य जगणं, कधी सामाजिक चौकटी तोडणं आणि आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं याला फार मोठं बळ लागतं. अभिनेत्री सुष्मिता सेन, विश्वसुंदरी सुष्मिता, हिनं आपल्या आयुष्यात तडजोडीला स्थानच दिलं नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेताना परिणामांची जबाबदारीही घेतली. मातृत्वाची चौकट मोडून काढताना आईपणाचं छत्र दोन अनाथ मुलींवर धरलं. वयाच्या 24व्या वर्षी 2000 साली त्यांनी त्यांची पहिली मुलगी रेनी सेन हिला दत्तक घेतलं, तर 2010 साली त्यांची दुसरी मुलगी अलिसा कुटुंबात सामील झाली. प्रसिद्धी आणि सामाजिक भान एकाच वेळी तिला जपता आलं.

सुष्मिता सेनला चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी त्यांनी तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली. या माध्यमातून त्यांनी तृतीयपंथांच्या समस्या, वेदना आणि समाजातील त्यांच्या अधिकारांविषयी व्यापक जनजागृतीही केली.

अशा प्रकारे विश्वसुंदरी किताब हा दोन्ही अर्थी जगणारी सुष्मिता, जग सुंदरी, जगाला सुंदर करू पाहणारी सुंदरी आणि जगात सुंदर करणारी सुंदरी. हम किसी से खुशियां मांगे ये हमें मंजूर नहीं, मांगी हुई खुशियां से भी भला किसका होता है, जितना अपने तकदीर में होता है वो जरूर अदा होता है, असं म्हणत तकदीर आणि नशीब आपल्याच हातानं लिहिणारी सशक्त समर्थ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ती सुष्मिता सेन यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमात इथेच थांबूया.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं अखियों के झरोके से या चित्रपटातलं हेमलता यांच्या स्वरात रवींद्र जैन यांची गीतरचना.

बरखा या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना होती, चित्रगुप्त यांचं संगीत. आता ऐकूया नागिन या चित्रपटातलं गाणं लता मंगेशकर यांच्या स्वरात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, हेमंत कुमार यांचं संगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुजाता या चित्रपटातलं गाणं तलत महमूद यांच्या स्वरात, मजवा सुलतानपुरी यांची गीतरचना सचिन देव बर्मन यांचं संगीत.

आणि या गाण्याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म. यामध्ये पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचे चंद्रकंस रागातलं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. तबल्यावर साथसंग देत आहेत विकास पुरंदरे. हार्मोनियमवर साथ देत आहेत संजय गोगटे.

0: पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचा चंद्रकंस रागातलं शास्त्रीय गायन आपण ऐकलं. तबल्यावर साथसंगत दिली होती विकास पुरंदरे यांनी. हार्मोनियमवर साथीला होते संजय गोगटे. नादब्रह्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकला.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.